0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला।

श्रोतेहो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ 1948 20 जून 2026. आमच्या प्रातःकालीन सभेच्या सुरुवातीस आपणा सर्वांचं स्वागत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं करत आहोत.

राग आसावरी आपण ऐकलात आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विरचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्।
1: सच्चिदानंद गाडगिळ यांच्या आवाजामध्ये नवग्रह स्तोत्र आपण ऐकलत। आता मारुती देवकते यांची भूपाळी अपर्णा मयेकर गात आहेत, संगीतकार दत्ता डावजेकर।

अपर्णा महेकर यांच्या आवाजामध्ये मारुती देवकते यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर पारंपरिक भक्तिरचना शाखुनाथ बुवा पडघेकर यांच्या स्वरात.

पारंपरिक भक्ती रचना आपण ऐकलीत शाकुनाथ बुवा पडघेकर यांच्या स्वरात. आणि यानंतर मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये संत कान्होपात्रा यांची भक्ती रचना अनुराधा मराठे गात आहेत. संगीतकार डॉक्टर धनंजय डैठणकर.

संत कान्होपात्रा यांची भक्तिरचना अनुराधा मराठे यांच्या स्वरात आपण ऐकलीत. संगीत डॉक्टर धनंजय देठणकर यांचं होतं. मंगल प्रभात ह्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर संजीव अभ्यंकर यांनी गायलेली सदाशिव जावडेकर यांची रचना, संगीतकार आशिष केसकर.

संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकरांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत आशिष केसकर यांचं होतं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर हिंदी भक्तिरचना सुखविंदर आणि सोनू निगम यांच्या आवाजामध्ये.

सुखविंदर आणि सोनू निगम यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. आणि आता मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी समूह स्वरामध्ये संजीवनी मराठे यांची देशभक्तीपर गीतरचना.

0: समूह 16 मध्ये संजीवनी मराठे यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत, आणि याचबरोबर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेले आहेत. दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये गांडूळ खत निर्मिती याविषयीची संकलित माहिती, संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं आहे.
1: शेतकरी बंधूंनो, गांडूळ संवर्धन आणि गांडूळ खत निर्मिती याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. गांडूळ संवर्धनासाठी जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्यानं त्यासाठी छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी 5.5 मीटर, मधली उंची 3 मीटर, बाजूची उंची 1 मीटर आणि लांबी गरजेनुसार, म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार 5 ते 25 मीटरपर्यंत असावी. छप्परामध्ये 1 मीटर रुंद व 20 सेंटीमीटर खोलीचे 2 समांतर चर खोदावेत किंवा जमिनीवर ओटा बांधून त्यावर छप्पर तयार करून घ्यावे व या ओट्यावर गांडूळ खत तयार करावे. गांडूळासाठी खाद्य म्हणून चराच्या किंवा ओट्याच्या तळाशी 8 ते 9 सेंटीमीटर उंचीचा किंवा जाडीचा काडी कचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत यांचा थर किंवा उसाचे पाचट याचा थर द्यावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर 8 ते 9 सेंटीमीटर जाडीचा दुसरा शेणखत, लेंडी खत व सेंद्रिय खताचा थर टाकावा. यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. हा गादी वाफा गोणपाटाने झाकावा. दररोज गादी वाफ्यावर पाणी शिंपडावे, म्हणजे गादी वाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होईल. यातून तयार होणारं गांडूळ खत 45 ते 60 दिवसात तयार होतं. शेणखतामध्ये गांडूळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून उत्तम प्रतीचं गांडूळ खत तयार होतं. त्याचप्रमाणे घोड्याची लीद, लेंडी खत यापासून सुद्धा गांडूळ निर्मिती व उत्तम खत तयार होते. गांडूळासाठी खाद्य म्हणून वापरले जाणारे शेणखत किंवा सेंद्रिय खत यांचं मिश्रण अर्धे अर्धे वापरून ते अर्धवट कुजलेल्या स्वरूपात टाकल्यास गांडूळ त्याला लवकर खतामध्ये परिवर्तित करू शकतात. गांडूळ खतामध्ये शेतीतील पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा देखील वापर होऊ शकतो. मात्र यामध्ये 1/3 या प्रमाणात शेणखत मिसळणं आवश्यक आहे. गांडूळ खाद्य नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लांटमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडूळ खाद्य म्हणून वापरता येते. गांडूळे टाकण्या अगोदर गांडूळ खाद्यावर 4-5 दिवस सारखे पाणी मारावे, म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सूक्ष्म जीवाणूसंवर्धक बॅक्टेरियल कल्चर वापरून खत कुजवण्याच्या प्रक्रियेस वेग देता येतो. त्यासाठी 1 टन खतास 1/2 किलो जीवाणूसंवर्धक वापरावे. गांडूळ खाद्यात

0: एक किलो युरिया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजविण्याची क्रिया लवकर होईल. गांडूळ खत किंवा गांडुळे वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोंडपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचं ढीग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातात.
1: कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमामध्ये गांडूळ खत निर्मिती या विषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं होतं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया, पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन.

0: वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: 6 अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी

0: खूप मोठा फरक घडवू शकते. नदी नाले पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार.

0: पाहिले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? ओ मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
0: आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, यानंतर 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 7:40. 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. 10 हॅलो गीतमाला हा मराठी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम. निवेदन रणजित बागलाने यांचं आणि सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. 10:30 अक्षरलेणी या साहित्यिक कार्यक्रमामध्ये रागिनी पवार यांचं काव्यवाचन. निवेदन अनिता देव यांचं आहे. श्रोते हो, सकाळी 11 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:45 स्वरांजली. 12 वनिता मंडळ. त्यानंतर 1 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. 3:10 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 3:55 प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचं वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तारकेश्वर हुबळी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या सहक्षेपण संपेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सायंकाळी 6 आकाशवाणी मुंबई अस्मिता महाराष्ट्राचं प्रसारण. 7:15 सुगम संगीत. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

त्यानंतर 9:15 त्यांनी विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आणि 11:10 सरकारची 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध विषयांवर NSD आकाशवाणीद्वारे विशेष मालिकेचं प्रसारण. श्रोते हो, आमची नेहमीची बातमीपत्र आम्ही नेहमीच्या वेळी सहक्षेपित करू. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. नमस्कार बीड हा कार्यक्रम प्रसारित करण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
0: आता नमस्कार बीड हा कार्यक्रम.

नमस्कार बीड. आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात मी रणजित बागलाणे आपलं स्वागत करतो. आज 20 जून 2026. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यातील 17 केंद्रावर उद्या रविवारी होणार नीटची परीक्षा, कडक पोलीस बंदोबस्त राहणार, केज तालुक्यातील उमरीच्या विशाल डेअरीवर छापा, प्रसादाचा पेढा बनावट परवानाही केला निलंबित, पुरात महिलेला वाचवणाऱ्या नवगण राजुरीच्या रोहनची शौर्यगाथा इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकात, वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यतिथी सोहळ्यास 22 जून पासून चाकरवाडी येथे होणार प्रारंभ, बीड मध्ये रस्त्यावरील बॅनरबाजीला लगाम, नियम भंग केल्यास थेट कारवाई केली जाणार, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 70 लाख खर्चून बांधली गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. आता सविस्तर बातम्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत उद्या रविवार 21 जून 2026 रोजी दुपारी बीड जिल्ह्यातील 17 केंद्रांवर नीटची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 5,568 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून प्रशासनाने परीक्षेचे नियोजन पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी ठीक 11 वाजता केंद्रावर सुरक्षा तपासणीसाठी हजर राहावे लागणार आहे. दुपारी 1:30 वाजता परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद होणार आहे. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. परीक्षेच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. केज तालुक्यातील उमरी शिवारातील विशाल डेअरी आणि खवा निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री अचानक छापा टाकत 6,68,000 रुपयांचा संशयास्पद मुद्देमाल जप्त केला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. या ठिकाणी तयार होणारा पेढा बीड जिल्ह्यासह शेजारच्या इतर जिल्ह्यांमधील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये आणि मंदिरांमध्ये देवाचा प्रसाद म्हणून आणि विक्रीसाठी पाठवला जाणार होता. मात्र FDA सतर्कतेमुळे भाविकांच्या आरोग्याला होणारा हा मोठा धोका टळला आहे. अन्न पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील रोहन रामचंद्र या धाडसी मुलाने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीच्या प्रवाहात उडी मारून पुरात वाहून जात असलेल्या छाया जालिंदर गायकवाड यांचे प्राण वाचवले होते. त्याच्या या धाडसाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. पुढील पिढीतील

विद्यार्थ्यांमध्ये प्रसंगावधान धाडस आणि सामाजिक बांधिलकी रुजावी यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकात एका पाठाच्या स्वरूपात त्याच्या शौर्यगाथेला स्थान दिले आहे. बीड जिल्ह्यातील एका सामान्य ग्रामीण मुलाचा पराक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी अभ्यासणार आहेत. 21व्या शतकातील महान संत सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या 26व्या पुण्यतिथी सोहळ्यास येत्या सोमवार 22 जून पासून बीड तालुक्यातील चाकरवाडी येथे प्रारंभ होत असून येत्या सोमवार 29 जून 2026 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानयज्ञ सोहळा चालणार असल्याचे महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी सांगितले. येत्या सोमवार 29 जून रोजी वटपौर्णिमा निमित्त सकाळी 10 ते 1 या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होणार आहे. बीड शहरातील रस्ते चौक तसेच विजेच्या खांबावर बेकायदेशीरपणे बॅनर लावून अतिक्रमण करू नये यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शहरातील बॅनर लावणाऱ्या युवकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीत शहरातील चौक रस्ते विजेच्या पोलवर बॅनर फ्लेक्स किंवा जाहिरातीचे फलक लावू नयेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नगर परिषदेकडून परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बॅनर किंवा जाहिरात फलक उभारू नयेत असे नियम समजावून सांगण्यात आले. मोडकळीस आलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहून त्याच शाळेत अंगणवाडी शिक्षिका असलेल्या सुमनबाई व्यंकटराव गायकवाड यांनी त्यांचा मुलगा बिभीषण गायकवाड याला तू तुझ्या खर्चातून गावातील लेकरांसाठी शाळा बांधून दे अशी इच्छा बोलून दाखविली होती. पुण्यात बांधकाम उद्योजक असलेले बिभीषण गायकवाड यांनी आपल्या दिवंगत आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी केज तालुक्यातील सुकळी गावात तब्बल 70 लाख रुपये खर्च करत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत बांधली. बुधवारी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आणि शेवटी दिनविशेष. 20 जून हा दिवस जगभरात जागतिक निर्वासित दिवस वर्ल्ड रिफ्युजी डे म्हणून पाळला जातो. युद्ध छळ किंवा हिंसाचाराला कंटाळून स्वतःचे घर सोडून पळून जाण्यास भाग पडलेल्या लोकांच्या दुर्दशेबद्दल आणि अधिकारांविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच माहिती बरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवतो. मी आपला रेडिओ मित्र रणजित बागलाने आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य दिनेश लिंबेकर, पत्रकार बीड, सादर करते योगीराज बच्चे.

0: नमस्कार बीड हा कार्यक्रम आपण ऐकलात. आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94225052 आणि 99704820.
0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेले आहेत. आता छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे घेऊन जात आहोत प्रादेशिक बातम्या ऐकण्यासाठी.

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानाने जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर तसंच इचलकरंजी दौऱ्यावर. मुंबई इथं राष्ट्रीय सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन. नीट यूजी पुनर्परीक्षेसाठी एनटीएकडून अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून आतापर्यंत 70 लाख रोजगार निर्माण झाल्याचा आणि लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ.
0: दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात हा कार्यक्रम होईल. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडणार आहे. सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात अत्याधुनिक संयंत्राची पायाभरणी काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशात मेड इन इंडिया उपकरणांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले,
2: हमने ऑपरेशन सिंदूर के दौरान अपने सेनाओं की कामयाबी को प्रत्यक्ष देखा है. एक वर्ष पूर्व हमारी आर्म फोर्सेज ने जो अदम्य साहस दिखाया था वो इतिहास में स्वर्ण अक्षरों में अंकित हो गया है और इस ऑपरेशन की सफलता में हमारे इक्विपमेंट का मेजर कॉन्ट्रीब्यूशन है और उनकी मजबूत और अच्छी क्वालिटी ने आतंकियों और उनके ठिकानों को नस्तनाबूद कर दिया. सेनाओं के साथ साथ उनके जो इक्विपमेंट्स हैं उनकी मजबूती भी बनी रहनी चाहिए. अंबाझरी में बनने वाली यह सुविधा देश को उसी दिशा में मजबूत करने वाली है, ऐसा मेरा पक्का विश्वास है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथं एका जाहीर

0: सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते इचलकरंजी इथं एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील. दरम्यान नवी दिल्लीत फिंगर प्रिंट विषयक 26व्या अखिल भारतीय परिषदेत शहा यांनी काल मार्गदर्शन केलं. फौजदारी न्यायव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबई इथं राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दूरस्थ पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा उद्या होणार आहे. या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 78 27 98 02 87 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण 5568 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 17 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल एआय एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 80 रुपयाची वाढ दिली आहे. गेल्या 40 दिवसातली ही तिसरी भाववाढ आहे. आजपासून ही दरवाढ लागू होत असून कांद्याचा किमान हमी खरेदी दर आता प्रतिकिलो 17.5 रुपये झाला आहे. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन काल साजरा झाला. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली. काँग्रेसनं असं राजकारण केलं नसल्याचं सांगत काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या दाव्यांचं ठाकरे यांनी खंडन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त काल मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात दिव्यांग योग साधिका अन्वी विजय झांझरुकिया हिचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंदीगड इथं झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. योग दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय योग संस्थांच्या वतीनं योग दिंडी काढण्यात आली. बीड जिल्ह्यात उद्या विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथं सकाळी 6:30 वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. नांदेड इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शहरातल्या शिवमंदिर इथल्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात योग अध्यापकांचं प्रात्यक्षिक आणि आरोग्य तसंच जीवनशैली या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक संजय औरंगाबादकर यांनी दिलेली अर्धचक्रासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
1: अर्धचक्रासन, दोन्ही पायात खांद्यावडे अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर ठेवा, हळूहळू श्वास घेत मागे जा. आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. आसन स्थितीत श्वास संतपणे चालू ठेवा. कमरेची व मणक्याची बळकटी वाढते. मानेचे, छातीचे, ओटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात. श्वसनाची क्षमता वाढण्यास मदत होते. हळूहळू श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत द्या. विश्राम.
0: नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 1 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी ते काल बोलत होते. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिपके यांनी यावेळी दिला. राज्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्ट पर्यंत

0: चार तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे सह आयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावं असं आवाहनही त्यांनी केलं. लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत तब्बल 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली. या आरोपींकडून 3,18,500 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंगे येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर, बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर, बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.

0: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुती हो खरोखरच अक्षर जुळल की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते. कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील

हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीला या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता काही क्षणांमध्येच प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन, या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
2: आमच्या शेतकऱ्यांना एलनिनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याचा राहण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 mm आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
2: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात.

0: यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्राचा, त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो, ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. घेतल्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना जे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहायचं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन, अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू, 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू, ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळून होऊ शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाच्या विलंबाने सुरुवात होऊ शकते, अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जेची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाच्या झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणीही करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो.

0: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला किंवा तो उशीर आला, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांग.
1: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे.

0: 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे, याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्याने विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती, उदाहरणार्थ रत्नागिरी 73, रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3, या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्या उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत, रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174, अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल, वरी असेल, यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल, उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणी ही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे मधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देणार त्यावेळी खलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना, त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्ये ही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल, त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता कचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस उंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि उंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. ते सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर तो अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ आला लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो,

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणामध्येच.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव देशपांडे यांच्या स्वराने, गीतरचना अनिल देशपांडे यांची आहे, तर संगीत यशवंत देव यांनी दिलेलं आहे.

0: वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात अनिल देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200 25-52 आणि 99-70-84-20-14.

0: गायिका आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14. श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत.
2: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें अब से.
1: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर मंगेश पाडगावकरांची रचना सुधीर फडके गात आहेत.

0: सुधीर फडके यांच्या मुख्य स्वरात मंगेश पाडगावकरांची गीतरचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
0: आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। तेव्हा जरूर डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये न्यूज ऑन AIR हे ॲप आणि आमच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या। आता प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 8 वाजता आहेत। सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हा

कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर

वरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1.5 हजार कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.5 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन.
10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना.

0: बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजाने.

0: सावला, अरे
1: बिंदुतावला
0: देवारे देवा,
1: बिंदुतावला
0: काही मी करू,
1: बिंदुतावला
0: कुणाला सांगू,
1: बिंदुतावला
0: बिंदुतावला
1: बिंदुतावला
0: काही मी करू,
1: बिंदुतावला
0: बिंदुतावला रे बिंदुतावला रे बिंदुतावला हो। मनुष्य इंगळी अति दारुण,
2: अति दारुण म्हणजे
0: म्हणजे भयंकर
2: अस।
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मजनांगा मारिला तिन
2: तिन तिन म्हणजे
0: त्या इंगळीन,
2: त्या इंगळीन
0: हो। इंगळी म्हणजे मोठा विंचू,
2: मोठा विंचू
0: इंगळी म्हणजे मोठा विंचू, केवढा
2: केवढा
0: तुझ्या एवढा
2: असं असं।
0: मनुष्य इंगळी अति दारुण,

0: तंबाखू खाण्याचं मागे सारा.
1: नाही नाही नाही नाही, तमो गुण म्हणजे गर्वान जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. या विंचवाला उतारा, तमो गुण मागे तारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झर धरा.
0: अरे वा,
1: विंचू चावला, अरे विंचू चावला, देवारे देवा कुणाला सांगू, विंतू चावला, विंतू चावला, रविंतू चावला, रविंतू.

0: ಪುಂಡಲೀಕ ವರದಾ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾ.
1: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लोकगीत आपण ऐकलत. यानंतर सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातलं लोकगीत, संगीत तुकाराम शिंदे यांनी दिलेलं आहे.

0: सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात लावणी आपण ऐकलीत. संगीत तुकाराम शिंदे यांचं होतं.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत.
2: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें अब से.
1: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.
3: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत मिळतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते.
4: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
3: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात श्रोते हो। यानंतर वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये कोळी गीत आपण ऐकणार आहोत।

वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक कोळीगीत आपण ऐकलं आणि आता लोकसंगीताच्या शेवटी बिजली लोकुरकर यांच्या आवाजातलं हे लोकगीत.

बिजली लोकुरकर यांच्या स्वरात लोकनाट्य आपण ऐकलत. श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: पास जाना है।
1: आज के फनकार कार्यक्रम आज केंद्रित था जानी मानी निर्माता निर्देशक बासु भट्टाचार्य पर। शोध आलेख और स्वर यूनुस खान, संपादन आकांक्षा सिंह, प्रस्तुति रमेश गोखले।
2: आज के फनकार।
3: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत। हॅलो गीतमाला हा मराठी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम प्रसारित करत आहोत। तत्पूर्वी जाहिरात संदेश।
4: नवी कार जिंकण्याची संधी, वाव, बाबांना सरप्राईज देईन। फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
5: हा मुद्दू
4: काय, अशा पॉपअप्स पासून सावध रहा। स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आणि आता प्रसारित करीत आहोत हॅलो गीतमाला हा कार्यक्रम. निवेदन रणजित बागलाणी यांचं, तर सादर करते योगीराज बच्चे.
2: हॅलो गीतमाला.

0: हेलो
1: हेलो।
0: नमस्ते सर।
1: नमस्कार, कोण बोलत आहे?
0: सर मी भारती बोलती आहे, कोरडे।
1: बरं, हॅलो गीत मालामध्ये आपलं स्वागत आहे।
0: थँक यू सर। सर मला खूप दिवसापासून इच्छा होती की मी तुमच्याकडे म्हणजे फोन करावं, एक आवडतीचं गाणं मला ऐकण्यासाठी। खूप
1: नक्कीच
0: मी प्रयत्न केले पण बट तरी फोन लागत नव्हता तुमचा।
1: नक्कीच, आमचे अनेक श्रोते फोन करत असतात या दरम्यान 11 ते 11:30 या वेळेमध्ये। आज आपला फोन लागलाय त्याबद्दल खूप खूप अभिनंदन।
0: धन्यवाद सर, आभारी आहे तुमची।
1: आज कुठलं गाणं ऐकणार आपण?
0: सर मला एक ओल्ड सॉन्ग ऐकायचं होतं, सावन की महिने में।
1: भारती, आज मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम आहे हॅलो गीत माला, तर आपण मराठी आपली आवड कळवावी।
0: सर मला एक दुनियादारी मधलं कुठलंही सॉन्ग चालेल, मला आवडेल, कारण खूप माझ्या दुनियादारी जी मूवी आहे त्या गाण्यामध्ये, त्या गाण्यातलं मला कुठलंही सॉन्ग ऐकवलं तरी चालेल।
1: नक्कीच ऐकूयात तुमच्या आवडीचं दुनियादारी या चित्रपटातलं हे गीत। फोन केल्याबद्दल धन्यवाद।
0: ओके।

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो गीतमाला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
0: नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका पडतो जिल्हा जालना दशरथ सागुते बोलतो सर.
1: बरोबर. कार्यक्रमात स्वागत आहे दशरथ जी.
0: कसे सर आपण?
1: आम्ही छान आहोत. आपण कसे आहात?
0: आम्ही एकदम मजा मध्ये सर.
1: बर, काय करता आपण?
0: मला किराणा दुकान आहे सर आणि शेती बी करतो.
1: बर, म्हणजे शेतीला जोड धंदा किंवा जोड व्यवसाय म्हणून आपण किराणा दुकान चालू केलेलं आहे. बर, आपलं गाव जे आहे तालुक्यापासून किती अंतरावर आहे?
0: तालुक्यापासून 25-30 किलोमीटर आहे सर.
1: बर, मग सकाळ संध्याकाळ आपलं किराणा दुकान आपण चालवत असताल आणि बाकीच्या वेळेमध्ये शेतीचं काम करत असताल?
0: हा सर. हा.
1: बर, कारण गावामध्ये कसं होतं की सर्व लोक जे आहेत ते सकाळच्या वेळेमध्ये घरी असतात किंवा आवरावरी करून कामासाठी निघायची त्यांची तयारी असते आणि संध्याकाळी शेतातली कामं उरकून किराणा वगैरे घेण्यासाठी येत असतील.
0: बरोबर.
1: आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत असतात नेहमी?
0: हा सर, मला खूप छान आवडतात कारण की त्याच्यातले समजा आपलं पुणे कार्यक्रम पुन्हा इतर मला खूप छान आवडतं सर आणि मी नेहमीच म्हणजे ऐकतो सर कारण की आपला हे बी आपलं गिराक बी होत आणि आपलं मनोरंजन बी होत सर.
1: अगदीच अगदीच. आज कार्यक्रमात कुठलं गीत आपण निवडलंय?
0: चित्रपट सर सगळ्याकडे बोंबा बोंब आणि गीताचे बोले ना सांगतात आज एकळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला.
1: सगळीकडे बोंबा बोंब.
0: हा सर. माझ्या कुटुंबाचं नाव मुलीचं नावे अनुष्ठा सागुते, भावाच्या मुलीचं नावे सोनाली सागुते, मुलाचं हरीश सागुते आणि बाळू सागुते सर. आमचे सगळे सागुते परिवार ऐकत सर हे गीत.
1: नक्कीच दशरथ जी, आपल्या संपूर्ण परिवारासाठी सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातलं ना सांगताच आज हे कळे मला हे गीत आपल्यापर्यंत पोहोचते.
0: धन्यवाद सर.
1: फोन केला.

0: हॅलो हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आकाशवाणी बीड केंद्रच्या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. कोण बोलताय?
1: रशीद भाई शेख, आर्वी जिंता, शिरूर कासार, जिल्हा बीड.
0: रशीद भाई शेख,
1: हो,
0: शिरूर कासारून बोलताय का?
1: हो, आर्वी.
0: बर बर बर. रशीद भाई कसे आहात?
1: एकदम चांगले. आपली गीतमाला सुरू केली याबद्दल मी आकाशवाणीचे आभारी आहे.
0: नक्कीच, धन्यवाद. आणि आमच्या आता विविध कार्यक्रमांचा देखील आपण आस्वाद घेऊ शकता. त्यासाठी आपल्याकडे आता ऍप वरती देखील आपण कार्यक्रम ऐकू शकतो.
1: बरोबर.
0: रशीद भाई काय करता आपण?
1: शेती करतो साहेब.
0: बर, सध्या काय शेतीचं?
1: शेतीत काय पाऊस पडा ना काही नाही.
0: बर, मशागत वगैरे झाली असेल?
1: मशागत वगैरे करून ठेवली सारे.
0: बर, शेती आपली कोरडवाहू की बागायती?
1: कोरडवाहू.
0: बर, म्हणजे पावसावर अवलंबून आहे.
1: हो हो हो,
0: नक्कीच पावसाच्या प्रतीक्षेत आहोत आपण सर्वजण.
1: हो.
0: आज कार्यक्रमामध्ये कोणतं गीत ऐकणार आपण?
1: गोंधळात गोंधळ चित्रपट आहे. गाण्याचे बोले मंगला गे मंगला तुझ्यासाठी चंद्रावर बांधेंदी बांगला.
0: नक्कीच रशीद भाई, ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं आपल्या वेळचं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला ग बंगला मंगला.

0: हॅलो.
1: हा, बीड केंद्र.
0: हा, आकाशवाणी बीड केंद्र. हॅलो गीत, तुम्हाला या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कोण बोलताय?
1: मी मोहन ज्ञानेश्वर मेत्रे, साडेगाव.
0: साडेगाव,
1: हा,
0: तालुका,
1: जिल्हा परभणी.
0: बर, कुठलं गीत ऐकायचं आपल्याला?
1: अशी बनवा बनवी मध्ये.
0: गीताचे बोल.
1: हृदय वसंत फुलताना.
0: बर,
1: तुमचे खूप कार्यक्रम छान आहेत.
0: बर,
1: हा,
0: कोणते कार्यक्रम आवडतात आपल्याला?
1: फोन इन कार्यक्रम.
0: बर,
1: पुन्हा डॉक्टरचे, डॉक्टर विषयी.
0: अच्छा, आरोग्यमंत्र हा कार्यक्रम आपल्याला आवडतो. बर बर बर बर. मोहनजी, आपण काय करता?
1: शेती.
0: बर,
1: हा,
0: सध्या मग पावसाची प्रतीक्षा आहे.
1: पावसाची प्रतीक्षा चालू आहे.
0: नक्कीच येईल, लवकरच पाऊस येईल. मोहनजी, ऐकूयात अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं हृदय वसंत फुलताना, हे आपल्या आवडीचं गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा नमस्कार सर, सुप्रिया गायकवाड बोलते.
0: सुप्रियाजी नमस्कार. आकाशवाणी बीड केंद्राच्या हॅलो गीत माला या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: सर मला एक गाणं ऐकवायचं.

0: माझ्या आवडीचं.
1: हा सांगा कुठलं गाणं ऐकणार?
0: माझं जर माझं संसार मधलं ते गाणं नाही का, दुष्ट लागण्या जोगे सारे.
1: हो हो हो. सुप्रियाजी काय करता आपण?
0: सर सध्या मी जॉब करते बाहेर.
1: बर बर बर.
0: तर मी बीड वरनच बोलते.
1: अच्छा बीड मधून बोलताय. आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता का?
0: हो सर खूप ऐकते मी गाणे, कार्यक्रम ऐकते, गाण्याची आवड आहे त्याच्यामुळे म्हटलं लाव. लागलाय फोन बऱ्याच वर्षांनी प्रयत्न करते पण नाही लागत, आज लावला.
1: नक्कीच तुमचं अभिनंदन. आज कार्यक्रमात तुमचा फोन लागलाय आहे आणि तुमच्या आवडीचं हे गीत लगेचच आता तुमच्यापर्यंत पोहोचतंय.
0: थँक्यू सर.
1: धन्यवाद फोन केल्याबद्दल.

0: हेलो।
1: हाँ नमस्कार, बागरंग सर।
0: नमस्कार नमस्कार,
1: रणजीत कुमार कुमार बोलतो सर।
0: बर बर बर, कार्यक्रमात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे।
1: बर बर, तुझ्या वाचून कर्मेना मधलं गाणं ऐकायचं सर मला।
0: वा वा, तुझ्या वाचून कर्मेना।
1: हा गुज ओठांनी ओठांना सांगायचं।
0: हा नक्कीच तुमच्या आवडीचं गीत ऐकू। रणजित जी काय करता आपण?
1: मी ऑटो रिक्षा चालवतो सर।
0: बर, म्हणजे सेवा देण्याचं काम करताय?
1: हो सेवा देण्याचं, प्रवासी वाहतो।
0: वा वा वा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जात आहे। नक्कीच, आम्ही सुद्धा तेच काम करतो। विविध प्रकारची माहिती असेल, मनोरंजन असेल, आम्ही देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आमच्या आकाशवाणीकडून श्रोत्यांकडे घेऊन जाण्याचं काम करतो।
1: हो सर, तुम्ही जे सकाळपासून मेहनत घेता सर आमच्यासाठी, दर्जेदार कार्यक्रम देता।
0: पण श्रोते हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत।
1: बरोबर आहे सर,
0: श्रोते असतील तर आकाशवाणी आहे।
1: श्रोते असतील तर आकाशवाणी सर।
0: नक्कीच, आता आज सर बऱ्याचशा श्रोत्यांनी जे फोन केले किंवा जे जे फोन आले आतापर्यंत, अगदी सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत।
1: हो सर, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे सर।
0: हो अगदीच, नक्कीच नक्कीच,
1: धन्यवाद सर।
0: धन्यवाद रणजित कुमार थोरात जी, ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत।

0: हॅलो गीतमाला,
1: हॅलो गीतमाला हा मराठी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन रणजित बागलाणे यांचं होतं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10:31 झालेले आहेत. अक्षरलेणी हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
1: आणि आता प्रसारित करीत आहोत अक्षरलेणी हा साहित्यिक कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये रागिणी पवार यांचं काव्यवाचन. निवेदन आहे अनिता देव यांचं. अक्षरलेणी.
3: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोते, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण छान छान कविता ऐकणार आहोत. रागिणी व्यंकटराव पवार अंबाजोगाई यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकूयात.
4: नमस्कार, मी रागिणी पवार अंबाजोगाई हूँ. मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करत आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे कसला आलाय वुमन्स डे. खुरपी टोपलीने सुरू होणारा दिवस, माती मऊशार करता करता हाताला पडलेला घट्टा, बांधावरच्या बोरी बाभळींचा कसला आलाय वुमन्स डे. कोयता हातात असला तरी नाहीत कापता येत दारिद्र्य आणि गुलामीचे दोर, पालातील आर्तवेदनेचा कसला आलाय वुमन्स डे. भाकरीच्या चंद्रासाठीची बुरगुंडा पाठीला बांधून रोजच रणरंती भटकंती, तारेवरच्या कसरतीचा कसला आलाय वुमन्स डे. रोजचाच दिवस सारखा नाविन्यते काय त्यात, भळभळत्या जखमा उरी झोपडीतल्या पण तिचा कसला आलाय वुमन्स डे. यानंतर दुसरी कविता घेते माय मराठी बद्दलची. कवितेचं नाव आहे जगण्याला ठिगळ जोडते. बोराटीनं फाटला पदर ती पातळ जोडते, माय मराठी आपल्या जगण्या ठिगळ जोडते. स्वतःच्याच घरात राहिली ती परक्या परी, भविष्याचं शिल्प आकारण्या ती कातळ फोडते. अनवानी पायात घुसे कधी चोरटा काटा, भळभळते दुःख आणि ती रक्ताचा ओघळ पुसते. दीर्घ झिजविला देह तिने होण्या अभिजात, ना कधी प्रमाणाच्या बडग्याने ती गलित गात्र होते. सख्या तिच्या बहिणींना आता मिळेल का थारा, मराठवाडी झाडी बोलीची ती काळजी वाहते. सुटला जरी प्रश्न तिच्या जटिल अस्तित्वाचा, ग्लोबलायझेशनच्या भीतीने ती आजही धास्तावते. यानंतर एक गझल घेते बुद्ध पाहिजे. कोणा हवी सत्ता कोणा युद्ध पाहिजे, सैर भैर मनाला फक्त बुद्ध पाहिजे. काढण्या जळमटे अनिष्ट रूढींची, अंतकरण ते भडे शुद्ध पाहिजे. प्रामाणिक असावेत प्रयत्न सारे, तू तुझ्या शब्दाशी कटिबद्ध पाहिजे. हम रस्त्याला खुनावती पाय वाटा, सोबतीस एक अनिरुद्ध पाहिजे. बेलगाम धावती मनी स्वैर घोडे, थांबण्यासाठी ती एक हद्द पाहिजे. शरदाच्या चांदण्यास लागले ग्रहण, सोडविण्यासाठी एक गविष्ट पाहिजे.

पाहिजे. यानंतरची पुढची रचना आहे, परत एक गजल घेते, खाच खळग्यांच्या वाटा. तुझ्या माझ्या पायी रुतला काटा ग, तुझ्या माझ्या खाच कळग्यांच्या वाटा ग, फुलू दे आयुष्याची मधुमालती नवी, भिनू दे रोजच सुगंधाच्या लाटा ग. नसे गाठला कधी तळ वरवर असे कुजबुज, तुझ्या माझ्यात फेसाळलेल्या लाटा ग, मनी रुजतो चांदवा कुठ्ठ काळोखात, तुझ्यासह

तुझ्या स्पर्शाची मेघ दाटण्या आधी भेटून जा एकदा. एक छोट्या बहराची गजल घेते. दोन क्षणांचा हा विसावा, दोन क्षणांचा हा निवारा, चार शब्दांची कुजबुज, चार शब्दांचा हा बहाना. चार शब्दांची कुजबुज, चार शब्दांचा हा बहाना. चार कोपरे फुलवितो, दोन जीवांचा हा पसारा. चार कोपरे फुलवितो, दोन जीवांचा हा पसारा. खुलत राहील आयुष्य हवा पसंतीचा तराना, खुलत राहील आयुष्य हवा पसंतीचा तराना. कपातील या वादळांना शमवी प्रेमाचा थंडावा, कपातील या वादळांना शमवी प्रेमाचा थंडावा. एक हे आयुष्य प्रमाण एक जगण्याचा पुरावा, एक हे आयुष्य प्रमाण एक जगण्याचा पुरावा. गोळा बेरीज आयुष्याची दोन घडीचा हा बहावा, गोळा बेरीज आयुष्याची दोन घडीचा हा बहावा. परत एक गजल घेते. नियम कायदे जगण्याचे अंगीकारून घ्यावे, नियम कायदे जगण्याचे अंगीकारून घ्यावे. रडता रडता हास्याचे रंग उधळून घ्यावे, रडता रडता हास्याचे रंग उधळून घ्यावे. कोण विचारतो कोणाला उरलेली गोळा बेरीज, कोण विचारतो कोणाला उरलेली गोळा बेरीज. आहे तो वर क्षण प्रेमाचे यथेच लुटून घ्यावे, आहे तो वर क्षण प्रेमाचे यथेच लुटून घ्यावे. जो तो येतो आपल्या भाग्ये जगास हे वाका, जो तो येतो आपल्या भाग्ये जगास हे वाका. माणसाने माणसातील सच्चे दुवे वाटून घ्यावे, माणसाने माणसातील सच्चे दुवे वाटून घ्यावे. बोलणे अन वागणे यात असली जरी तफावत, बोलणे अन वागणे यात असली जरी तफावत. प्रवास फसव्या वाटांचेही पारखून घ्यावे, प्रवास फसव्या वाटांचेही पारखून घ्यावे. बुद्धिबळाच्या पटावरला खेळ रंजक असतो, बुद्धिबळाच्या पटावरला खेळ रंजक असतो. जमेल तसे आयुष्याचे कोडे सोडवून घ्यावे, जमेल तसे आयुष्याचे कोडे सोडवून घ्यावे. हपापलो नव्हतोच कधी आम्ही हार तुऱ्यांना, हपापलो नव्हतोच कधी आम्ही हार तुऱ्यांना. ज्यांना हौस त्याची त्यांनी खुशाल घालून घ्यावे, ज्यांना हौस त्याची त्यांनी खुशाल घालून घ्यावे. तसा तिच्याशी रोज कुठे संवाद होतो माझा, तसा तिच्याशी रोज कुठे संवाद होतो माझा. नजरेनेच नजरेचे इशारे गोड समजून घ्यावे, नजरेनेच नजरेचे इशारे गोड समजून घ्यावे. परत एक छोटीशी गजल. घाव वेगळा प्रत्येकाचा, घाव वेगळा प्रत्येकाचा, भाव वेगळा प्रत्येकाचा, घाव वेगळा प्रत्येकाचा, भाव वेगळा. ओळखीचा आहे वाटतो प्रत्येकाचा डाव वेगळा, ओळखीचा आहे वाटतो प्रत्येकाचा डाव वेगळा. कोलांट उड्या घेणाऱ्या त्या प्रत्येकाचा राव वेगळा, कोलांट उड्या घेणाऱ्या त्या प्रत्येकाचा राव वेगळा. जातीच्या घोळक्यात आहे झेंड्यांचा प्रभाव वेगळा, जातीच्या घोळक्यात आहे झेंड्यांचा प्रभाव वेगळा. चाचपडतोस कारे उगाच, चाचपडतोस कारे उगाच. प्रत्येकाचा ठाव वेगळा, प्रत्येकाचा घाव वेगळा, प्रत्येकाचा भाव वेगळा. यानंतर परत एक गजल. जाणीवांच्या पलीकडचेही कळते मज थोडे थोडे, जाणीवांच्या पलीकडचेही कळते मज थोडे थोडे. कोण कसे बोलतो हे कळते मज थोडे थोडे, कोण कसे बोलतो हे कळते मज थोडे थोडे. कंकणे हातातील माझ्या मनगटावरी भार आहे, कंकणे हातातील माझ्या मनगटावरी भार आहे. पैंजणांच्या बेडीचेही मन कळते मज थोडे थोडे, पैंजणांच्या बेडीचेही मन कळते मज थोडे थोडे. शिक्षणाचा वारसा मज क्रांतीज्योतीने दिला, शिक्षणाचा वारसा मज क्रांतीज्योतीने दिला. माझ्या अधिकारांचे घुसमटणेही कळते मज थोडे थोडे, माझ्या अधिकारांचे घुसमटणेही कळते मज थोडे थोडे. पंखांना बळ यावे स्वच्छंद उडावे आकाशी, पंखांना बळ यावे स्वच्छंद उडावे आकाशी. कुंकवाच्या सूर्याचे जळणेही सलते मज थोडे थोडे, कुंकवाच्या सूर्याचे जळणेही सलते मज थोडे थोडे. तरीही मी स्वतंत्र आहे हा आभास बाळगावा लागतो, तरीही मी स्वतंत्र आहे हा आभास बाळगावा लागतो. ही अंधश्रद्धा उरात घेऊन हसते मी थोडे थोडे, ही अंधश्रद्धा उरात घेऊन हसते मी थोडे थोडे. यानंतर पुढची गजल. कृष्ण वेडी राधा, कृष्ण वेड्या नयनांची हुरहुर असते राधा, कृष्ण वेड्या नयनांची हुरहुर असते राधा. खोल मनाच्या डोहातील काहूर असते राधा, खोल मनाच्या डोहातील काहूर असते राधा.
वाटेवर नजरा अंधळ.

धड काळ जात वाटेवर नजरा अंधडधड काळ जात कृष्ण सख्यास भेटण्या आतुर असते राधा कृष्ण सख्यास भेटण्या आतुर असते राधा टाळले दुरावले अन सोडलेस जेव्हा जेव्हा टाळले दुरावले अन सोडलेस जेव्हा जेव्हा समीप असूनही तुझ्या ती दूर असते राधा समीप असून तुझ्या ती दूर असते राधा वागली मनाप्रमाणे झाला थोडा हलकल्लोळ वागली मनाप्रमाणे झाला थोडा हलकल्लोळ नजरेत सख्या तुझ्या का फितूर असते राधा नजरेत सख्या तुझ्या का फितूर असते राधा द्वेष अन मत्सराने जग हे भरले असता द्वेष अन मत्सराने जग हे भरले असता रुजवला जो प्रेमाने तो अंकुर असते राधा रुजवला जो प्रेमाने तो अंकुर असते राधा हळव्या भावनांची अलवार वाट चालताना हळव्या भावनांची अलवार वाट चालताना वारंवार होत जातो तो कुसूर असते राधा वारंवार होत जातो तो कुसूर असते राधा यानंतर परत एक छोटीशी गझल जमेल तुला तेवढेच करूया जमेल तुला तेवढेच करूया चल अंधारात उजेड पेरूया चल अंधारात उजेड पेरूया बोध होईल आत्मज्ञानाचा मळब अज्ञानाचे दूर सारूया बोध होईल आत्मज्ञानाचा मळब अज्ञानाचे दूर सारूया छळतील कुजक्या परंपरा अविवेकालाच ठार मारूया छळतील कुजक्या परंपरा अविवेकालाच ठार मारूया माथ्यावरी ओझे अपेक्षांचे माथ्यावरी ओझे अपेक्षांचे चल पुन्हा हात हाती धरूया चल पुन्हा हात हाती धरूया उपासमार होते जिथे बुद्धीची उपासमार होते जिथे बुद्धीची खळगी त्यांची ज्ञानाने भरूया खळगी त्यांची ज्ञानाने भरूया चर्चिले जाईल न्यून तुझ्या पाठी चर्चिले जाईल न्यून तुझ्या पाठी शब्दांचे फसवे बाण फक्त हेरूया शब्दांचे फसवे बाण फक्त हेरूया यानंतर एक मुक्त छंदातील कविता तू बोल मी ऐकतोय तू बोल मी ऐकतोय तब्बल एक तपानंतर शब्दांची स्पंदने आणि श्वासांची कंपने तू बोल मी ऐकतोय तब्बल एक तपानंतर शब्दांची स्पंदने आणि श्वासांची कंपने तू बोल मी ऐकतोय तू मागे ठेवून गेलीस ती हुरहुर काळजाची तू बोल मी ऐकतोय तू मागे ठेवून गेलीस ती हुरहुर काळजाची तू बोल मी ऐकतोय आर्त हुंकार जो चिरत चाललाय आपल्यातील शांतता तू बोल मी ऐकतोय आर्त हुंकार जो चिरत चाललाय आपल्यातील शांतता तू बोल मी ऐकतोय कधी बोलली नाहीस ते सार जे दडलंय ओठांमध्ये तू बोल मी ऐकतोय कधी बोलली नाहीस ते सार जे दडलंय ओठांमध्ये तू बोल मी ऐकतोय शहाऱ्याची हर एक गाज तू बोल मी ऐकतोय शहाऱ्याची हर एक गाज पापणीतून फुटणारा शेर गालांवर ओघळणारी गझल तू बोल मी ऐकतोय तब्बल एक तपानंतर शब्दांची स्पंदने आणि श्वासांची कंपने एक गझल परत या मनाची त्या मनाला खबर पाहिजे या मनाची त्या मनाला खबर पाहिजे तुला मला जोडणारी डगर पाहिजे तुला मला जोडणारी डगर पाहिजे झुळूक यावी तुझा निरोप तो घेऊन झुळूक यावी तुझा निरोप तो घेऊन तेव्हा सारी दुनिया बेखबर पाहिजे तेव्हा सारी दुनिया बेखबर पाहिजे असा भिडून जातो खटाळ रानवारा असा भिडून जातो खटाळ रानवारा लपेटून घेण्या तुझा पदर पाहिजे लपेटून घेण्या तुझा पदर पाहिजे ना सापडे थांग पत्ता कस्तुरी मृगाचा ना सापडे थांग पत्ता कस्तुरी मृगाचा काळजाच्या कुपीतही अत्तर पाहिजे काळजाच्या कुपीतही अत्तर पाहिजे पानगळ होतेच ऋतू बदलल्यावर पानगळ होतेच ऋतू बदलल्यावर स्पर्शाला मखमलीचा बहर पाहिजे स्पर्शाला मखमलीचा बहर पाहिजे वनवा उन्हाचा सोसेन सुखाने वनवा उन्हाचा सोसेन सुखाने फक्त तुझ्या नजरेत गुलमोहर पाहिजे फक्त तुझ्या नजरेत गुलमोहर पाहिजे कवडसे मनाचे डोकावती अंतरी कवडसे मनाचे डोकावती अंतरी आपलेच आपल्याशी अंतर पाहिजे आपलेच आपल्याशी अंतर पाहिजे मात्रा कुठलीच आता लागू होत नाही तुझ्या सारखा त्यातही असर पाहिजे तुझ्या सारखा त्यातही असर पाहिजे मांडले मी कैकदा सवाल तुझ्या पुढे मांडले मी कैकदा सवाल तुझ्या पुढे आज खरे खुरे मला
उत्तर पाहिजे

आज खरे खुरे मला उत्तर पाहिजे. परत एक छोटी गजल. अस्तित्व भोग वाट्याचे सरता सरेना, अस्तित्व तुझे उरता उरेना. भोग वाट्याचे सरता सरेना, अस्तित्व तुझे उरता उरेना. येते संक्रांत तिळगुळासवे, येते संक्रांत तिळगुळासवे. भाग्य तुझे फळता फळेना, भाग्य तुझे फळता फळेना. टाळलेस किती वार नियतीचे, टाळलेस किती वार नियतीचे. दुर्भाग्य मात्र टळता टळेना, दुर्भाग्य मात्र टळता टळेना. थांबलेली आहे सुखाची गाडी, थांबलेली आहे सुखाची गाडी. आयुष्य तुझे पळता पळेना, आयुष्य तुझे पळता पळेना. नवस सायस पुजला वड, नवस सायस पुजला वड. विधाती तूच कळता कळेना, विधाती तूच कळता कळेना. परत एक छोटी गजल. तू दवात भिजलेली पहाट, मी धुक्याने पांघरलेली वाट. तू दवात भिजलेली पहाट, मी धुक्याने पांघरलेली वाट. तू निरव शांत नदीचा काठ, मी मस्तीने उधानलेली लाट. तू निरव शांत नदीचा काठ, मी मस्तीने उधानलेली वाट. तू शिस्तीने जाणारा हमरस्ता, तू शिस्तीने जाणारा हमरस्ता. मी धुळीत माखलेली पायवाट, मी धुळीत माखलेली पायवाट. तू उकलत चाललेला धागा, तू उकलत चाललेला धागा. मी आसक्तीने बांधलेली गाठ, मी आसक्तीने बांधलेली गाठ. परत एक गजल घेते. तू नजर चोरताना मी भांबावले होते, तू नजर चोरताना मी भांबावले होते. धागे तुझे माझे पुन्हा गुंतले होते, धागे तुझे माझे पुन्हा गुंतले होते. झाल्यात परिचित आपल्या सावल्या, झाल्यात परिचित आपल्या सावल्या. ऊन आपल्या सोबतीने थांबले होते, ऊन आपल्या सोबतीने थांबले होते. नजरेची भाषा उमजत चालली होती, नजरेची भाषा उमजत चालली होती. पुढाकार घेणे नेमके तू टाळले होते, पुढाकार घेणे नेमके तू टाळले होते. मंतरलेल्या आहेत आता साऱ्याच जाणीवा, मंतरलेल्या आहेत आता साऱ्याच जाणीवा. तुझे प्रतिबिंब माझ्या आरशात दिसले होते, तुझे प्रतिबिंब माझ्या आरशात दिसले होते. तुझा वावर असतो माझ्या अवतीभोवती, तुझा वावर असतो माझ्या अवतीभोवती. माझाही जीव बेजार हे तुला कळले होते, माझाही जीव बेजार हे तुला कळले होते. तुला स्पर्शून आला जेव्हा वारा मला भेटाया, तुला स्पर्शून आला जेव्हा वारा मला भेटाया. मी मोगरा होऊन पुन्हा पुन्हा गंधाळले होते, मी मोगरा होऊन पुन्हा पुन्हा गंधाळले होते. परत एक गजल घेते. उकलते मन मोगऱ्याचे सुगंधासवे, उकलते मन मोगऱ्याचे सुगंधासवे. अबोलीची हाक विरते वाऱ्यासवे, अबोलीची हाक विरते वाऱ्यासवे. बोलल्याने मन हलके होते म्हणे, बोलल्याने मन हलके होते म्हणे. मी व्यथा माझ्या मांडू कुणासवे, मी व्यथा माझ्या मांडू कुणासवे. ऊन सावलीचा लपंडाव चाले, ऊन सावलीचा लपंडाव चाले. विरह असतो नेहमीच प्रेमासवे, विरह असतो नेहमीच प्रेमासवे. जो बोले त्याचा जगी असे बोलबाला, जो बोले त्याचा जगी असे बोलबाला. समीकरणे मौनाची बोलती कुणासवे, समीकरणे मौनाची बोलती कुणासवे. एक विठ्ठलावरची रचना घेते. चालती पाऊले काट्या कुट्यातून, चालती पाऊले काट्या कुट्यातून. नेत्री आस एक दिसावा विठ्ठल, चालती पाऊले काट्या कुट्यातून. नेत्री आस एक दिसावा विठ्ठल. ओझे वाहते मन आजन्म लोभाचे, ओझे वाहते मन आजन्म लोभाचे. फावी उपरती जेव्हा दिसावा विठ्ठल, फावी उपरती जेव्हा दिसावा विठ्ठल. फुटावा प्रेम पाझर देह होई चंद्रभागा, फुटावा प्रेम पाझर देह होई चंद्रभागा. वाहे भक्ती डोळ्यातून अन दिसावा विठ्ठल, वाहे भक्ती डोळ्यातून अन दिसावा विठ्ठल. किती पुस्तके सवंग झाली गाथे पुढे, किती पुस्तके सवंग झाली गाथे पुढे. व्हावे आत्मज्ञान जेव्हा दिसावा विठ्ठल. सार जगण्याचे सारे विठ्ठला तुझ्या वारीत, सार जगण्याचे सारे विठ्ठला तुझ्या वारीत. किती घ्यावे उमजून जेव्हा दिसावा विठ्ठल, किती घ्यावे उमजून जेव्हा दिसावा विठ्ठल. छत्र चामरांची काय विषाद तुझ्या पुढे, छत्र चामरांची काय विषाद तुझ्या पुढे. भेटावे सर्व सुख जेव्हा दिसावा विठ्ठल, भेटावे सर्व सुख जेव्हा दिसावा विठ्ठल. टाळ चिपळ्यांचा नाद मृदंगाची पडे थाप, टाळ चिपळ्यांचा नाद मृदंगाची पडे थाप.
आयुष्य व्हावे अभंग जेव्हा दिसावा विठ्ठल

आयुष्य व्हावे अभंग जेव्हा दिसावा विठ्ठल, याद तुझी ही गजल घेते. सरते आहे गजल मनात केव्हाची, सलते आहे याद तुझी मनात केव्हाची, सलते आहे याद तुझी मनात केव्हाची. अवेळी दाटला वळीव मना मनात, अवेळी दाटला वळीव मना मनात, होते आहे हालचाल घनात केव्हाची, होते आहे हालचाल घनात केव्हाची. यंत्राने घेतली म्हणे जागा माणसाची, यंत्राने घेतली म्हणे जागा माणसाची, सुरू आहे चर्चा विजनात केव्हाची, सुरू आहे चर्चा विजनात केव्हाची. पळ थांबत नाही बांधून साखळ दंड, पळ थांबत नाही बांधून साखळ दंड, मी थांबलेली आहे क्षणात केव्हाची, मी थांबलेली आहे क्षणात केव्हाची. मोजू नको दिवस अन रात्री विरहाच्या, मोजू नको दिवस अन रात्री विरहाच्या, नजर लागली आहे शून्यात केव्हाची, नजर लागली आहे शून्यात केव्हाची. एक मुक्त छंदातील कविता. कुठल्याशा बकाल वस्तीवर तहानलेली विहीर दिसते, कुठल्याशा बकाल वस्तीवर तहानलेली विहीर दिसते, तळ गाठलेल्या तलावात आता कुठे आकाश दिसते, तळ गाठलेल्या तलावात आता कुठे आकाश दिसते. पंचायतीची बारो म्हणे गाऱ्हाणी गात असते, पंचायतीची बारो म्हणे गाऱ्हाणी गात असते, कोरड घशाला तिच्या पायरी उदास असते, कोरड घशाला तिच्या पायरी उदास असते. नदी कुठे आता बारमाही वाहत असते, नदी कुठे आता बारमाही वाहत असते, चातकाप्रमाणे तीही फक्त पावसात नाहत असते, चातकाप्रमाणे तीही फक्त पावसात नाहत असते. कळल्या जर या व्यथा तुम्हाला तर प्रश्न मांडण्याची गरज नसते, कळल्या जर या व्यथा तुम्हाला तर प्रश्न मांडण्याची गरज नसते, सुज्ञ आहोतच आपण फक्त थोडी कृतीची गरज असते, सुज्ञ आहोतच आपण फक्त कृतीची गरज असते. परत एक मुक्त छंदातील कविता. कादंबरी. एखादी रोचक कादंबरी हातात घेतली की ते संपवल्याशिवाय चैन पडत नाही, एखादी रोचक कादंबरी हातात घेतली की ती संपवल्याशिवाय चैन पडत नाही, मन सतत ओढलं जातं तिच्याकडे, मन सतत ओढलं जातं तिच्याकडे. पुढे काय असेल, कसं सांधलं असेल, हे प्रश्न तहान भूक हरवून टाकतात. पुढे काय असेल, कसं सांधलं असेल, हे प्रश्न तहान भूक हरवून टाकतात. कथेच्या उत्तरार्धाची हुरहुर लागते, कथेच्या उत्तरार्धाची हुरहुर लागते. उशीखाली ठेवलेली कादंबरी दिवसातून कित्येकदा हातात येते, उशीखाली ठेवलेली कादंबरी दिवसातून कित्येकदा हातात येते. वाचनात व्यत्यय आला की पारा उच्चांक गाठायला लागतो, वाचनात व्यत्यय आला की पारा उच्चांक गाठायला लागतो. जीव अडकवून बसलो की हेच होणार, जीव अडकवून बसलो की हेच होणार. जीवाभावाचे कोणीतरी आपण तिच्यात शोधत असतो, जीवाभावाचे कोणीतरी आपण तिच्यात शोधत असतो. हळूहळू तिची पकड घट्ट होत जाते, ती आपल्या मनावर अधिराज्य गाजवते, ती आपल्या मनावर अधिराज्य गाजवते. आपण झपाटल्यागत तिचा पिच्छा पुरवतो, आपण झपाटल्यागत तिचा पिच्छा पुरवतो. शेवटाकडे जाताना अनामिक भीती दाटत असते, शेवटाकडे जाताना अनामिक भीती दाटत असते. ती संपूच नये कधी सहवास हवा असतो, ती संपूच नये कधी सहवास हवा असतो. आवडीच्या माणसाला वाचतानाही नेमकं हेच होत असेल का, आवडीच्या माणसाला वाचतानाही नेमकं हेच होत असेल का. एक छोटी गजल घेते. बहाना कशाला, हाय अवेळी उन्हाचा बहाना कशाला, हाय अवेळी उन्हाचा बहाना कशाला, तू हास फक्त हवा तराना कशाला, तू हास फक्त हवा तराना कशाला. ग्रीष्म आला भेटीला तप्त पावलांनी, ग्रीष्म आला भेटीला तप्त पावलांनी, पेटला गुलमोहर हवा बहावा कशाला, पेटला गुलमोहर हवा बहावा कशाला. मिटलेल्या नेत्रांनी मी स्वप्न पाहताना, मिटलेल्या नेत्रांनी मी स्वप्न पाहताना, तू घाल आलिंगन हवा दुशाला कशाला, तू घाल आलिंगन हवा दुशाला कशाला. कवेत असता चांदणे तुझ्या प्रीतीचे, कवेत असता चांदणे तुझ्या प्रीतीचे, नभीच्या चंद्राचा हवा देखावा कशाला, नभीच्या चंद्राचा हवा देखावा कशाला. राहू दे काही भेटी अशाच अपरिचित, राहू दे काही भेटी अशाच अपरिचित, उगाच परिचयाचा हवा बोलबाला कशाला, उगाच परिचयाचा हवा बोलबाला कशाला. भर रस्त्यात गाठतो हा वेल्हाळ पाऊस, भर रस्त्यात गाठतो हा वेल्हाळ पाऊस, घे चिंब भिजून हवा विसावा कशाला. एक मुक्त छंदातली कविता. परत एवढं

सोपं नाहीये ग तुझं अस्तित्व नाकारण, एवढं सोपं नाहीये ग तुझं अस्तित्व नाकारण. दारातली सडा रांगोळी आणि पहिल्या चहाचा सुगंध, दारातली सडा रांगोळी आणि पहिल्या चहाचा सुगंध. घरभर तुझ्या स्वच्छंद लहरी, कधी अंगणात कधी बागेत. घरभर तुझ्या स्वच्छंद लहरी, कधी अंगणात कधी बागेत. या रूम मधून त्या रूम मध्ये असणारा तुझा जिवंत वावर, या रूम मधून त्या रूम मध्ये असणारा तुझा जिवंत वावर. असू दे घर आधारस्तंभावर उभं, असू दे घर आधारस्तंभावर उभं, पण तू घराचा श्वास असतेस, पण तू घराचा श्वास असतेस. कुठल्याही एका सुगंधात बांधता येत नाही तुला, कुठल्याही एका सुगंधात बांधता येत नाही तुला. चहापत्ती मसाल्यात कोण म्हणतो अॅरोमा असतो, चहापत्ती मसाल्यात कोण म्हणतो अॅरोमा असतो. तुझ्या स्पर्शाचा तो घमघमाट असतो, तुझ्या स्पर्शाचा तो घमघमाट असतो. सर्वांच्या जिभेवर रेंगाळणारी तू अवीट चव असतेस. एवढं सोपं नाहीये ग तुझं अस्तित्व नाकारणं, एवढं सोपं नाहीये ग तुझं अस्तित्व नाकारणं. पुढची कविता, पुढची कविता. तू असा अबोल झाला की मी माझ्यात राहत नाही, तू असा अबोल झाला की मी माझ्यात राहत नाही. मन हेलकावे घेत राहत स्मरणांच्या फांदीवर, मन हेलकावे घेत राहत स्मरणांच्या फांदीवर. एक एक डहाळी थरथरायला लागते, एक एक डहाळी थरथरायला लागते. उरातील पानांची सळसळ मन सैर भैर करते. तुलाही असंच होतं का, तुलाही असंच होतं का. मला असंख्य प्रश्न झोंबतात, मला असंख्य प्रश्न झोंबतात. काटेरी झुडपात अडकलेल्या लखतरासारखी अवस्था होते, काटेरी झुडपात अडकलेल्या लखतरासारखी अवस्था होते. हिरव्या कच्च मनाला हे शुष्क वारे सोसवत नाहीत रे, हिरव्या कच्च मनाला हे शुष्क वारे सोसवत नाहीत रे. यानंतरची पुढची कविता. तिला मी हवा आहे आणि मला ती, तिला मी हवा आहे आणि मला ती. एवढंच काय ते नातं आहे आमचं, एवढंच काय ते नातं आहे आमचं. कुठल्याही नात्यात गुंतायचं नाहीये, प्रेम वगैरे तर अजिबातच नाही. कुठल्याही नात्यात गुंतायचं नाहीये, प्रेम वगैरे तर अजिबातच नाही. हा जिव्हाळा आहे ओढ आहे, जिव्हाळा आहे ओढ आहे. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही, तू ऑनलाईन असून बोलली नाहीस, असा निरर्थक प्रश्नांना जागाच नाही. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही, तू ऑनलाईन असून बोलली नाहीस, अशा निरर्थक प्रश्नांना जागाच नाही. तू तुझ्या पद्धतीने हवं तसं राहा, तू तुझ्या पद्धतीने हवं तसं राहा. कारण बंधनं नकोच आहेत आम्हाला, कारण बंधनं नकोच आहेत आम्हाला. माझ्याकडून तू मुक्तच आहेस रे आणि तुझ्यातर्फे मी स्वतंत्र, माझ्याकडून तू मुक्तच आहेस रे आणि तुझ्यातर्फे मी स्वतंत्र. विनाकारण एकमेकांची लुडबुड नको, विनाकारण एकमेकांची लुडबुड नको. एवढं सहज आणि सुंदर आहे नातं, एवढं सहज आणि सुंदर आहे नातं. मग भांडणाचा तर सवालच नाही, मग भांडणांचा तर सवालच नाही. ना रुसवा फुगवा ना मन धरणे, ना रुसवा फुगवा ना मन धरणे. कपातल्या वादळांची ही शांतता कासावीस करणारी का असेना, कपातील वादळांची ही शांतता कासावीस करणारी का असेना. पण हा सहप्रवास थांबल्यावर, पण हा सहप्रवास थांबल्यावर खोड रबरने खोडून टाकता येईल सर्व. अशाच दुसर वाटेवर आपण चालूया, खोड रबरने खोडून टाकता येईल सर्व, अशाच दुसर वाटेवर आपण चालूया. तुला काय वाटतं ते सांग. परत एक मुक्तछंदातील कविता. अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी कवडशाचा वेध घेतला, अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी कवडशाचा वेध घेतला. तुझी हाक कानावर पडत होती पण साखर झोपेचे पाश सोडवत नव्हते, तुझी हाक कानावर पडत होती पण साखर झोपेचे पाश सोडवत नव्हते. मोहच हा तो सुटणार कसा, मोहच ना तो सुटणार कसा. सोनसळी पावलांची सकाळ अंगणात येऊन थांबली होती, सोनसळी पावलांची सकाळ अंगणात येऊन थांबली होती. तू परत साद घातलीस माझ्या प्रतिसादाची वाट पाहत, तू परत साद घातलीस माझ्या प्रतिसादाची वाट पाहत. तसाच उभा राहिलास उठून मी ओंजळ पाहिली तुझी, उठून मी ओंजळ पाहिली तुझी. तू अलगत सोन चाफा ठेवलास, तू अलगत सोन चाफा ठेवलास. तेव्हा उमगले, तेव्हा उमगले. आजचा दिवस तू सुगंधाने भरला होतास, आजचा दिवस तू सुगंधाने भरला होतास. तोच सुगंध आज घरभर साठला आहे, तोच सुगंध आज घरभर साठला आहे. रोजची सकाळ अशी सुगंधाने भरावी, रोजची सकाळ अशी सुगंधाने भरावी.
एवढं तू

0: नक्कीच करू शकतोस ना माझ्यासाठी, एवढं तू नक्कीच करू शकतोस ना माझ्यासाठी।
1: अक्षर लेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार। श्रोते, आजच्या अक्षर लेणी या कार्यक्रमात आपण छान छान कविता ऐकणार आहोत। रागिणी व्यंकटराव पवार अंबाजोगाई यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकूयात।
2: अक्षर लेणी हा कार्यक्रम आपण ऐकलात। आजच्या या कार्यक्रमामध्ये रागिणी पवार यांचं काव्यवाचन आपण ऐकलं। निवेदन अनिता देव यांचं होतं। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 11:02 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्रावरून आम्ही प्रसारित करत आहोत. श्रोते हो, मी रणजित बागलाने आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करतो. श्रोते हो, आज 20 जून जागतिक निर्वासित दिन. घर हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर काय येतं? चार भिंती, मायेचं छत, अंगण आणि आपली माणसं. पण विचार करा, एका रात्रीत अचानक कुणीतरी यावं, तुमचं घर हिरावून घ्यावं आणि तुम्हाला फक्त जीव वाचवण्यासाठी अनोळखी वाटेवर पळायला लावावं. किती भयंकर आहे ही कल्पना. आज जगात करोडो लोक असे आहेत जे स्वतःच्या देशात किंवा परक्या देशात निर्वासित म्हणून जगत आहेत. आजचा आपला हा कार्यक्रम त्यांच्या याच वेदनेला आणि त्यांच्यातल्या जिद्दीला समर्पित आहे.

श्रोते हो, घरापासून लांब असण्याचा विरह या गाण्यातून थेट काटजाळा भेटतो. पण जेव्हा हे घर केवळ लांब न राहता कायमचं सुटतं, तेव्हा त्या विरहाचं रूपांतर एका कायमच्या जखमेत होतं.

श्रोते हो, शरणार्थी ज्या असतात त्यांची त्यांच्या रात्री ह्या खूप मोठ्या असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आमची काय चूक होती. जेव्हा व्यक्ती सर्व काही हरवून बसतो तेव्हा तो ईश्वराकडे पाहून एवढंच विचारतो की हे कधी संपणार. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांची खेळणी सुटतात, वृद्धांची औषधं सुटतात आणि तरुणांची स्वप्न विरून जातात. अशाच एका वादळात अडकलेल्या जीवांची आर्तहाक या पुढच्या गाण्यातून आपण अनुभवणार आहोत.

0: कॉलेज कॅम्पस
1: त्यालाही गँगच वेगळी होती, कट्टा गँग.
0: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी करिअर

0: करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
1: Now you can do it like this, take it to the left, you can do it like that, shake it to the right.
0: सध्याची आव्हाने, नंतर येणारी आव्हाने आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: Feel the heat, feel the kick, feel the power.
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

रसिक हो, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं आणि कितीही संकट आली तरी माणसाला धीर देणारी एकच शक्ती असते, ती म्हणजे आई। निर्वासित छावण्यांमध्ये जेव्हा एखादी आई आपल्या भुकेल्या बाळाला छातीशी कवटाळते तेव्हा ती स्वतःच्या डोळ्यातील आसव लपवून बाळाला उद्याच्या सुंदर जगाची स्वप्न दाखवत असते।

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

विसरवते हो? अगदी खरं आहे, संकट कितीही मोठं असलं तरी या माणसाच्या मनातला विश्वास कायम असावा लागतो. पुढचं गाणं आपल्याला तीच आंतरिक ताकद देणारं आहे. श्रोते हो, निसर्ग गाणं आपल्याला जन्माला घालताना देशांच्या, भाषांच्या किंवा जातींच्या सीमा आखल्या नव्हत्या. त्या सीमा माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केल्या. आज या विशेष दिवशी आपण आपल्या मनातल्या भिंती पाडून टाकूया. जगाच्या पाठीवर जिथे कुठे युद्ध, हिंसा किंवा आपत्तीमुळं लोक बेघर झाले आहेत, त्यांना आपल्या प्रार्थनेत आणि जमेल तसं आपल्या मदतीत स्थान देऊया. चला तर मग माणुसकीचा हात हातात घेऊया आणि चित्रपटातील या अत्यंत ऊर्जेने भरलेल्या आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या गीतानं आजच्या कार्यक्रमाचा समारोप करूया.

आणि श्रोते हो, याचबरोबर गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेट पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात आता सकाळचे 11:45 झालेले आहेत. स्वरांजली हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांद लोडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडे. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात.

टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी, भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. हा मुद्दू काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात. तुला कळलं ना? रिलॅक्स. पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे स्मार्ट बन.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आणि आता श्रोते हो, ऐकूयात नाट्यपद.

भालचंद्र पेंढारकर, राम मराठे आणि प्रसाद यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं, तर नाटक होतं जय जय गौरी शंकर. आणि याचबरोबर आता श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होणार आहे. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योगसूत्रामध्ये.
1: बरं.
2: त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सत्वाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे.
1: बरं.
2: आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे.
1: बरं.
2: आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतो.

0: की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हा सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेला आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधः, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं, आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल, कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात. म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेलेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात. मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे, म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तर प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे, तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे

0: आपण आसनांची निवड करावी आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी.
1: बर.
2: अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ॲडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं

0: अन्न पचन होतं व्यवस्थित, त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
0: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत, म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे, तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
0: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
0: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
0: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट, जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल, 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खाताय, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान, खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यान

0: ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर. योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले मला खूप समाधान वाटतं.

0: खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं, आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला, आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल याकडे मी लक्ष दिले, आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
1: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडं जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
0: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला, आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली, आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी पार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवण केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं, आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई, आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असंच चालू असायचं, पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली, पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं.
0: हा, इंजेक्शन दिली, त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा, मग तिथं तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला 1 महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी, तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3 ते 4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की चार महिन्यापूर्वी, साडेतीन ते चार महिन्यापूर्वी ही

0: टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काय केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला, आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी

0: गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॅथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्याजवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिकमध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे आई, काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे. त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे, ती सांगता झाली, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान. ताई, तुम्ही आता सांगितलं की 2017 आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं, यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात.
0: हो,
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले
1: आहे.
0: मास्टर ॲथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
0: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला
1: जिंकायचं
0: आहे. आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता, कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबरपर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली.
0: माझी जिद्द, माझी चिकाटी, मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो,
1: हो
0: दूर सारू शकतो आपण.
1: ताई, खूपच छान. खरंच तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
0: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या

0: कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे, माझी सूनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते, कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो असं त्या सूनही माझी खूप काळजी घेते. आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात, 1 8 वर्षाची आहे 1 15 वर्षाची आहे, हा तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे, त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी घेऊन जाते म्हणजे हा. आणि मुलगा माझा जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावाचं रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं हे माझा मुलगा वेळोवेळी करतो, मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे तू आहे तू धावशील का, तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी, मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं. आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे, आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते, हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे, मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते, आता काय करू माझ्याकडे मोबाईल नाहीये, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो, मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही रेसिपी मी तुला पाठवतो ही तू कर याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
1: ताई अगदी तुमचं. ताई आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
0: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला, मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की अगदी मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते, मग मी मागून धावत वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा, थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय हसता आहे, पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही फ्रॅक्चर वगैरे होईल, असं मला एक नि अनेक बरंच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही, मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काही माहीत नव्हतं ते, सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्यावर आहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी, कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग

0: एक नि अनेक जसं माझं मला आधी हसत होते नावं ठेवत होती टिंगलटवाळी करत होते तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले माझं कौतुक करायला लागले हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: खरंच ना आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं त्याशिवाय मिळतच नाही होत आहे. आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होता तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेसाठी जायला लागल्या मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: अगदी फरक आहे मॅडम. तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे
1: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली तर मी काय सांगते जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे नाही अगं आई आता तू इतकी थकून आले जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको मुलगा म्हणायचा माझा नाही रे महेश गेलं पाहिजे.
1: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू आता आराम करू आता घरामध्ये शांत निवांत राहू पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता.
0: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे सायकल सुद्धा चालवू शकता योगा आहे चालण्याचा व्यायाम आहे जॉगिंग आहे कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी ह्या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो बीपी वगैरे नॉर्मल डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना खरंच ना खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का.
0: मॅडम माझी ध्येय आहे माझं स्वप्न आहे 10 वर्षापासून मी यामध्ये आहे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय खूप आनंदी आहे मी पण माझा परिवार पण पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात धावता आहात चालता आहात निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडं तुमचं आता ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं तुमचा व्यायाम होतो त्यामुळं पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग.
0: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे पहाटे लवकर उठते मी मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते हो त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते माझं ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: बरं तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही
0: हो अगदी भाज्या निवडणं माझ्या नातीचं हो करणं तिला तयार करणं स्वयंपाकाची आवड आहे मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
1: ताई आता तुमच्या यशामुळे इतर

0: महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे. आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला, बापरे, ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे, तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं, नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खानदेश रन पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्या सोबत खानदेश रन मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी, मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती, पण मग तुम्ही धावताय ना, म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियण एक एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली, काय ग बाई, मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे, पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं, माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या, मला तुमच्याबरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या एक वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे. म्हणजे तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
0: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना, आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
1: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत, आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन, आणि माझं तर कुटुंब पूर्ण, माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो, तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
0: खरंय, आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं, आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे, तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
1: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व, माझ्या मुलाचा मित्र परिवार, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं, त्यामुळे हे शक्य होत आहे.
0: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव, आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्या सोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
0: थांबूयात ताई, नमस्कार.
1: नमस्कार.
0: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव

मुक्त बनवा या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR आणि तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो सकाळचा माफ करा दुपारचे 1 वाजतात.

आकाशवाणी मुंबई के। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू। नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत। मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील। दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत। उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट

0: प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NEET UG 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTA मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. NEET UG फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या NEET UG फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही NTA सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. NEET UG फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं NTA सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य

0: असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेअर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत

सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाज माध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही

संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143.90 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला

तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभारी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

बेला शेंडे स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. हा खेळ सावळे यांचा या चित्रपटातील हे गाणं गायलं आहे आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आहेत सुधीर मोघे.

0: तयार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्व आहे हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोल शास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुळे सर यांना. सर नमस्कार.
1: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
0: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोल शास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
1: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणा ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोल शास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
0: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
1: आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
0: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ऍक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
1: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहेत अवकाशातले.
0: महत्वाचा दुवा आहे,
1: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
0: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
1: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातू सुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अति दुर्मिळ धातू आहे. पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झालाय तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
0: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय

0: हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
1: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वी जवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशन सारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
0: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्व आहे, आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्व समजून घेऊ शकतो.
1: लघुग्रहांचं महत्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालाच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हे महत्वाचं ठरलेलं आहे.
0: आपण आताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
1: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो, शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
0: म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
1: तो कसा प्रवास करतोय, त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो. आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मेबी इन फ्युचर घेऊ शकतो.
0: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल.
1: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला आणि मेक्सिको येथे पडला तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अनुभव पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या. आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ऍक्च्युअली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक

घटना घडली ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये. तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला. पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा

0: त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगढ इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाहीये, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो. तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 1-5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की व त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो, हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात.
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत, ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो आणि अजून असे 1-2 त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200+ लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले आधार जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे

0: फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय. ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का?
1: हो, ऍक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील. पण जसं वेस्टा, ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो. हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत. पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
0: दुर्बिणीने दिसू शकत नाही पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
1: नक्कीच.
0: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
1: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन. कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही. तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
0: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये, पण त्याच्याकडे नेट ऍक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
1: खूप चांगला प्रश्न विचारला, आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाहीये आणि त्याला इंग्लिश येतंय किंवा नाहीये. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ऍड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
0: अरे वा.
1: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे, आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतंय का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव्ह ॲस्ट्रॉइड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं. आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात. साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून अनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
0: अरे वा. श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने या लघुग्रहांचं काय महत्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यात ना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे, आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेत

0: विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणारे हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
1: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे. त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो. जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो. एखादा फिजिक्समध्ये आहे, भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोक त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे. फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
0: सर, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: श्रोतेव, संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. यामध्ये आपण ऐकत होतो लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणी मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं

0: इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1500 करोड की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या

0: इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळेकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं

पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
4: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
3: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
4: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत? प्रॉमिस करा.
5: येस प्रॉमिस.
3: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
4: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
7: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला.

0: प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय. 1,00,000 रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत. 1,00,000 रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1,00,000 वेतन मिळतं मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे. 1,00,000 रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे. तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍप द्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल. या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल. हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल. या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल. हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल. त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल. पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल. याचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याच वेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिक दृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2,400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आत्ता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे, आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी

0: कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्यावेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग ईपीएफ आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला, किंवा पेन्शन आलं, किंवा ग्रॅच्युइटी आलं, किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण, जेवढे हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे एमएसएमई सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या जीडीपी मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो आयटी सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा एमएसएमईचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त एमएसएमईची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या एमएसएमईच्या 17% एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला एमएसएमई दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, एमएसएमई लोन घेऊ शकता. आता हे एमएसएमई सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत, तर या एमएसएमईंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

आरंभ करीत आहोत। शेतकरी बंधूंनो राम राम। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026। शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आज डॉक्टर सुधीर गोविंद माने यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आता आपण ऐकूया।

0: एल निनोच्या पार्श्वभूमीवर जमिनीतील ओलावा कशा प्रकारे टिकून ठेवावा, त्यासाठी काय करावं?
1: कापूस पीक हे दीर्घकालासाठी घेतले जाणारे पीक आहे. हे पीक शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये 5 ते 6 महिने असते आणि त्यामुळंच ओलाव्याचं संचयन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता यावर्षी जर आपण पाहिलं तर एल निनोच्या पार्श्वभूमीवर येत्या हंगामामध्ये पीक वाढीच्या काळामध्ये पावसाचा खंड पडण्याचे संकेत हे कृषी हवामान विभागाने वर्तवलेले आहेत. या काळामध्ये कापसाचे पाते फुले बोंडे लागण्याची अवस्था असते. त्या काळामध्ये जमिनीमध्ये चांगला ओलावा असावा. त्या काळामध्ये ओल कमी पडल्यास मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनामध्ये घट होऊ शकते. त्यामुळे उपलब्धतेप्रमाणे संरक्षित सिंचन द्यायला हवं. कोरडवाहू लागवडीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शक्यतो शेतकरी बंधूंनी लागवड ही बेड किंवा बीबीएफ रुंद वरिंबा व सरी वर करावी. जमिनीतील ओल बाष्पीभवनाद्वारे कमी होऊ नये म्हणून जमिनीमध्ये भेगा पडू देऊ नयेत, जेणेकरून जमिनीवरती आच्छादनाचा वापर करावा. पालापाचोळा पसरवून ठेवला तर त्या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. जमिनीच्या उतारानुसार 10 ते 30 मीटर अंतरावर आता साधा बळीराम नांगर आहे आपल्या गावाकडे. त्या बळीराम नांगराने किंवा अन्य योग्य अवजाराचा वापर करून जलसंधारण त्या ठिकाणी करावं. यामुळे पाऊस वेगवेगळ्या प्रमाणात मिळू शकतो. पावसाचं पाणी जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरेल आणि जमिनीमधील ओलावा हा टिकून राहील आणि कापसामधून पासून मिळणारं उत्पादनही चांगलं मिळेल.
0: सर, कापूस पिकासाठी लागणारं जे पाणी व्यवस्थापन आहे हे नेमकं कसं करायला पाहिजे?
1: प्रत्येक पिकाचं यशस्वी उत्पादन घेण्यासाठी पाणी व्यवस्थापन करणं हे गरजेचं असतं. आता कापूस पिकाच्या वाढीच्या अवस्थेत लागणाऱ्या पाण्याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर उगवणीपासून ते पाते लागण्यापर्यंत 20% पाणी वापरलं जातं. पाते लागणं ते फुलं लागणं या काळापर्यंत 40% पाण्याचा वापर होतो आणि त्यानंतर फुलं लागणं ते बोंडं लागणं यामध्ये 30% पाणी वापरलं जातं आणि शेवटी बोंडं लागण्यापासून ते वेचणी करेपर्यंत 10% असं कापसामध्ये पाण्याचं प्रमाण लागत असते. आता लागवडीपासून पाऊस पडेपर्यंत 6 ते 12 दिवसाच्या अंतरानं त्या पिकाला पाणी द्यावं. पाते लागणं ते बोंडं लागणं या काळात पावसाचा खंड असल्यास आवश्यकतेनुसार पाणी दिलंच पाहिजे. पाण्याची कमतरता असल्यास शेतकरी बंधूंनी एका सरीआड सरी पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. बागायती कापसाची लागवड शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीनंच करावी, जेणेकरून ठिबक सिंचनामुळं पाण्याची 50% बचत होते आणि बोंड 30 ते 40% फुटल्यानंतर शेतकरी बंधूंनी सिंचन त्या ठिकाणी थांबवायला हवं.
0: कापूस पिकावर येणाऱ्या मुख्य किडी आणि रोगांचं व्यवस्थापन याबद्दल आपलं काय मार्गदर्शन असेल?
1: आता जर कापूस पिकाचा विचार करत असताना प्रामुख्यानं कापसामध्ये सर्वाधिक शेतकरी हे बोंडाळीने त्रस्त आहेत. तर बोंडाळी खालोखालच मावा, तुडतुडं, पांढरी माशी हे रसशोषक किडी ही कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जास्त अटॅक करतात. आता बोंडाळीसाठी फेरोमोन सापळे लावणे, त्यानंतर बाधित बोंड वेचून नष्ट करणे आणि गरजेनुसार कृषी विभागाने किंवा कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं असतंय. रोगांचं व्यवस्थापन जर करायचंच म्हटलं तर रोगांमध्ये प्रामुख्यानं मुळकूज व करप्या हे दोन रोग आहेत. बियाणांना बुरशीनाशकाची प्रक्रिया करा आणि पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी तयार करावी. पानावरील डाग हा रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात. त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट हाही कापसावरील महत्वाचा एक रोग समजला जातो. त्यासाठी हा सीडबॉर्न डिसीज आहे, त्यामुळं रोगमुक्त बियाणं त्या ठिकाणी वापरावं आणि पिकांची फेरपालट करावी.
0: ही जे बोंडाळी बराच त्रास देते, मग हिचं व्यवस्थापन कसं करावं आपण?
1: आता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बोंडाळ्या आहेत. यामध्ये स्पॉटेड बोलवम, अमेरिकन बोलवम आणि पिंक बोलवम.

0: तर आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा बोलवम हा पिंक बोलवम आहे, ज्याला की आपण गुलाबी बोंडाळी असे म्हणतो. गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करत असताना फेरोमन सापळे 5 ते 8 प्रति हेक्टरी लावावेत. त्याचबरोबर जे काय अंडी व आळीग्रस्त फुले आणि बोंडे आहेत ती वेचून नष्ट करावीत. शेतामध्ये जागोजागी पक्षी थांबे लावावेत, जेणेकरून पक्षी त्या पक्षी थांब्यावरती बसतात आणि दिसणाऱ्या आळ्या त्या ठिकाणी वेचून फस्त करतात. त्याचबरोबर बोंडाळीचा प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करायला हवी. खरं तर इमामेक्टिन बेन्झॉइट आणि क्लोरॅन्ट्रिनिप्रोल यासारखी औषधं कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकरी बंधूंनी वापरावीत. शक्यतो एकाच गटातील औषधांचा वारंवार वापर टाळावा, म्हणजेच या ठिकाणी इन्सेक्टिसाईडचं रोटेशन करणं खूप महत्वाचं असतंय. यामुळे बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि संभाव्य नुकसान टळतं.
1: किडी आणि रोगांसाठी लागवडीपूर्वी काही व्यवस्थापन करणं आवश्यक आहे का?
0: निश्चितच सर, कीड व्यवस्थापनासाठी लागवडपूर्व व्यवस्थापनाला एक महत्व आहे. यामध्ये पराट्या व अवशेषांची शेतात, बांधावर व गावात साठवण करू नये, म्हणजे जे प्रिव्हियस क्रॉप रेसिड्यूज जे आहेत ते त्या ठिकाणी नष्ट केले पाहिजेत. दीर्घ कालावधीच्या वाणांची निवड करू नये आणि पिकांची फेरपालट म्हणजे क्रॉप रोटेशन करावं आणि शिफारशीपेक्षा अधिक नत्राचा वापर त्या ठिकाणी टाळावा. जर शिफारशीपेक्षा अधिक नत्राचा वापर केला तर कापूस पिकामधील रसरशीतपणा वाढतो आणि परिणामी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढून कापसाचं उत्पादन घटतं.
1: क्रॉप रोटेशन अर्थात पीक फेरपालट आणि त्याचे फायदे याबद्दल काय सांगाल?
0: पिकांची फेरपालट करत असताना नेमकं पीक फेरपालट म्हणजे क्रॉप रोटेशन. अनेक वर्ष कापूस पिकानंतर पुन्हा कापूस घेतल्यास कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जमिनीतील अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे कोरडवाहू भागामध्ये सर ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकानंतर तर बागायती लागवडीनंतर हळद, मका, गहू, भुईमूग या पिकानंतर कापसाची लागवड करावी. आता पीक फेरपालट करण्याचे फायदे कोणते? तर प्रामुख्यानं रोग व किडीचा प्रादुर्भाव सर कमी होतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांची लागवड पद्धतीमुळे विशिष्ट तणांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. पुढील कापूस पिकाचे उत्पादन व गुणवत्ता निश्चितच वाढते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीक फेरपालटीमुळं क्रॉप रिस्क जसं की जोखीम कमी होते, हवामान, रोग आणि बाजारभावातील चढउतार याचा परिणामही कमी होतो.
1: कापसाचे वेचणी व साठवण करताना घ्यावयाची काळजी.
0: कापूस पिकाची वेचणी साधारणपणे बोंड 40% फुटल्यानंतर वेचणीला सुरुवात करावी. वेचणी करत असताना शक्यतो सकाळच्या वेळी वेचणी करावी, जेणेकरून कपाशीला काडी, कचरा, माती व अन्य पदार्थ चिकटून येणार नाहीत आणि त्याचा दर्जा हा खालावणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कापूस ओलसर असल्यास तो सावलीत वाळवावा. वान निहाय व वेचणी निहाय कापसाची वेगळी साठवणूक केल्यास एक चांगल्या प्रकारचं मार्केट त्या कापसाला मिळतं. कापूस उत्पादक वाढीसाठी शेतकरी बंधूंनी एक पंचसूत्री अवलंबावी, जेणेकरून कोरडवाहू किंवा बागायती शेती पिकवत असताना त्यामध्ये पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता नवीन पद्धतीनं न्यू टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल याचा थोडा विचार करायला हवा, जेणेकरून कोरडवाहू शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीनं कापूस लागवड न करता आता शेतकऱ्यांनी सघन कापूस लागवड करावी. म्हणजेच 3 फूट बाय 1 फूट अंतरावरती त्या ठिकाणी कापसाची लागवड करावी. रासायनिक खताची पहिली मात्रा ही लागवडीच्या वेळीच द्यावी. त्याचबरोबर कापूस पिकामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादनही वाढेल. त्याचबरोबर एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनालाही अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि मूलस्थानी जलसंधारण करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा. त्याचनंतर बागायती शेतीचा जर विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी पाण्याची चांगली सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणी शेतकरी बागायती कापसाची लागवड करतात. मग बागायती कापसाची लागवड करत असताना शेतकरी बंधूंनी योग्य अंतरावर लागवड करावी. बागायती कापसामध्ये 5 फूट बाय 1 फूट अंतर हे योग्य अंतर समजलं जातं. बागायती कापसाची लागवड ठिबक सिंचनावरच करावी आणि बागायती पिकाच्या लागवडीमध्ये शक्यतो विद्राव्य खतांचा वापर करावा. खतं ही विभागून द्यावीत, त्यामुळं उत्पादनावरती सकारात्मक बदल होतील. एकात्मिक कीड व्यवस्थापन करावं आणि माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर त्या ठिकाणी आवश्यक आहे.
1: कापूस पिकाचं हेक्टरी उत्पादन.
0: आता कापूस पिकाचं हेक्टरी उत्पादन हे सर वान, हवामान, जमीन, सिंचन आणि व्यवस्थापन यावरती अवलंबून असतं. आता कापूस पिकामध्ये सामान्यत जर आपण विचार केला तर महाराष्ट्र

मध्ये कापसा पासून मिळणार कोरडवाहू शेतीतील उत्पन्न हे 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर आहे. बागायती म्हणजे सिंचित कापूस याच्यापासून मिळणार उत्पादन हे 20 ते 30 क्विंटल पर हेक्टर आहे. आणि सघन लागवड किंवा आता जे आपण बोललो की सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, सघन लागवडीमधून मिळणारं उत्पादन हे सर्वाधिक म्हणजे 30 ते 40 क्विंटल पर हेक्टर किंवा त्याहूनही अधिक उत्पादन मिळू शकतं.

0: फायद्याची ठरू शकते.
1: निश्चितच सर.
0: तर शेतकरी बांधवांना या पार्श्वभूमीवर आपण शेवटचा सल्ला म्हणून काय सांगू इच्छिता?
1: कापूस लागवडीत दक्षता पाळा, यलनिनोचा प्रभाव टाळा, मृदा परीक्षण, जमीन समतल करा, योग्य वाणाची निवड करा आणि सघन कापूस लागवड करा, एवढाच सल्ला मी आपल्या माध्यमातून शेतकरी बंधूंना या क्षणी देऊ इच्छितो.
0: धन्यवाद सर. आज आपण आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये येऊन शेतकरी बांधवांना बदलत्या हवामानाच्या अर्थात एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस लागवड करताना घ्यावयाची काळजी याबद्दलची शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपलं आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बांधवांना आता यानंतर ऐकूया प्रकाश अंबादासराव जाधव, मुकाम केसापुरी, पोस्ट फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव यांच्या नैसर्गिक गुळ उद्योग यामधील कष्टाची आणि अनुभवाची माहिती त्यांच्याच शब्दात. रामराम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये प्रकाश अंबादास जाधव, मुक्काम केसापुरी, तालुका माजलगाव हे आलेले आहेत. त्यांनी अथक परिश्रम करून नैसर्गिक शेती ही संकल्पना मनात बाळगून आपली शेती विषमुक्त केली आहे आणि त्यासोबतच राजलक्ष्मी या नावाचा गुळाचा एक स्वतंत्र ब्रँड विकसित केला आहे. त्या माध्यमातून आज हजारो लोकांच्या ताटात विषमुक्त गुळ पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आकाशवाणी बीड केंद्राला आलेले आहेत, त्यांच्याकडून आज आपण नैसर्गिक गुळ उद्योग यासंबंधी जाणून घेऊयात. आपण कधीपासून नैसर्गिक शेतीकडे वळालात? नैसर्गिक शेती करावी असं आपणास कशामुळे वाटतं?
1: तसं जर बघितलं तर पारंपरिक शेती करत असताना रासायनिक शेती करून जमिनीची जी होणारी हानी आणि जमिनीची जर घट चाललेली सुपीकता याचा जर अभ्यास जर केला तर त्यावेळेस असं सुचलं की आपण एक अयोग्य मार्गाने आपण चाललो हे त्यावेळेस वाटलं आणि नंतर मग नैसर्गिक शेतीची कास धरली. मी इसवी सन 2016 पासून मी नैसर्गिक शेतीकडे वळालो.
0: ह्या नैसर्गिक शेती हे जरा थोडस आपल्या अनुभवातून आपण सांगावं की नैसर्गिक शेती आपण करता म्हणजे नेमकं काय करता?
1: नैसर्गिक शेती म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं किंवा पेस्टिसाइड किंवा कुठले फर्टिलायझर कुठलं आपण वापरत नाही, त्याच्याऐवजी आपण फक्त देशी गायच्या शेण गोमूत्रापासून आपण जीवामृत तयार करतो, घनजीवामृत तयार करतो आणि त्याच्यानंतर दशपरिणारक असेल, तुमचं निमास्त्र असेल, अशी जी आपली घरगुती औषधं आहेत असं आपण घरगुती स्वतः आपण तयार करतो आणि त्या निविष्ठाचा वापर आपण त्या शेतीमध्ये करतो. अशा पद्धतीने आपण नैसर्गिक शेती करतो.
0: त्याचा फायदा आपल्याला काय जाणवला?
1: त्याचा फायदा असा की एक दोन वर्षानंतर असं जाणवलं की जमीन आपली जी नापिकीकडे आपली जमीन जी जाते तर ती जमीन आपली सुपीकडे येते आणि जमीनचा सुगंध चांगल्या प्रकारे येतो, जमिनीची सुपीकता आपली वाढते आणि आपण जे अन्न त्या जमिनीमध्ये आपण जे पिकवतोय त्या अन्नाची चव पण व्यवस्थित लागते, एकदम चविष्ट लागते. पूर्वी आपण जे अन्न खातो त्याच्यापेक्षा चव काही वेगळी आहे, पण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला जो भाजीपाला आहे समजा तर त्याची चव काय अनोखीच आहे. जर आपण रासायनिक मध्ये पिकवला जर आपण जर भाजीपाला घेतला असेल किंवा तुमचे कुठले तुमची मेथी असेल, तुमचं टोमॅटो असेल, तुमची वांगी असेल, असे कुठले जर आपण उत्पादन आपण जर बघितलं त्याची टिकाऊ क्षमता जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस राहते. पण आमची नैसर्गिकची जी टिकवून क्षमता आहे या भाजीपाल्याची टिकवून क्षमता हिची कमीत कमी 1-8 दिवसापर्यंत ही टिकवून क्षमता आहे. याची
0: काय म्हणता?
1: 1-8 दिवसापर्यंत. आणि टोमॅटो जर आपण जर घेतला तर टोमॅटो माझ्या मस्त 1.5 ते 2 महिने राहू शकतो.
0: अद्भुत आहे तर.
1: एकदम अद्भुत आहे सर.
0: गुळ उद्योगाकडे आपण कसं वळालात?
1: आता मी माझ्या वडिलापासून जवळपास आम्हाला माजलगाव तालुक्यामध्ये ऊसाचा बेल्ट हा जास्त आहे त्याच्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र हे जास्त घेतलं होतं. तर सुरुवातीपासूनच मी रासायनिक ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस पण मी ऊस घेत होतो आणि ज्यावेळेस मी नैसर्गिक शेतीमध्ये आलो त्यावेळेस मला ऊस हे घ्यावाच लागलं होतं कारण ते आमचं पीक आहे आमचं. त्याशिवाय आमची पैशाची अर्थाची अर्थव्यवस्था आहे, आमच्या घराची जी आर्थिक जे बजेट आहे ते ऊसाशिवाय पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे काही क्षेत्रात ऊस काही काही क्षेत्रामध्ये कडधान्य आणि काही क्षेत्रात फळबाग त्याच्यानंतर भाजीपाला अशी पिकं मी घेतो होतो मी असं. त्याच्यामुळे आमची ऊसाची सुरुवात पहिलीच होती आमची ऊसा सुरुवात होती.
0: म्हणजे आपलं एकूण क्षेत्र किती आहे आपलं?
1: आम्ही दोघ जण भाऊ आहोत. मी मोठा आहे, माझ्यापेक्षा दुसरा आणखी एक लहान भाऊ.

0: त्याचं नाव राधाकृष्ण अंबादास जाधव. आमच्या दोघांची मिळून जवळपास 18 एकर जमीन आम्हाला आहे.
1: ऊसाचं क्षेत्र किती?
0: ऊसाचं क्षेत्र सरासरी आम्ही 8 ते 9 एकर सरी ऊसाचं क्षेत्र दरवर्षी असते.
1: बर,
0: 17-18 एकर आपल्याकडे जी जमीन आहे त्याचे 2 वर्ष आम्ही फेरपलटाखाली जमीन घेतो. 2 वर्ष फेरपलटाखाली जमीन घेतल्यानंतर परत 2 वर्षानंतर ऊस ते जमीन घ्यायचा. अशा प्रकारे फेरपलट करून ऊस आम्ही घेतो.
1: म्हणजे 2 वर्षानंतर पीक बदलायचं?
0: पीक बदला, हा फेरपलट.
1: त्याचं काय कारण?
0: त्याचं कारण असं आहे की कुठल्या जमिनीला एक ते एक पीक पद्धती चालत नाही असं आपलं कृषी विद्यापीठ पण सांगतंय. त्याचा अभ्यास आम्हाला असल्यामुळं आम्ही 2 ऊसाच्या मध्ये कमीत कमी 3 आंतरपीक आम्ही घेतो. 3 आंतरपीक कुठले असेल तर ती जास्तीत जास्त द्विदल प्रकारची कडधान्याची 2 वर्षामध्ये 3 पीक आम्ही घेतो. त्याच्यानंतर आम्ही ऊस लावतो त्याच्यामध्ये. आता कडधान्यामध्ये कुठलं असेल आपल्या खाण्याच्या आहारामध्ये आपलं मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, अशी जी पीक द्विदल पीक आहेत तर ते पीक आम्ही फेरपालट्याखाली आम्ही घेतो. त्याच्यानंतर ऊसाची लागवड करतो.
1: हा जो ऊस आहे ह्याचं उत्पादन किती मिळतं? म्हणजे आता पण सगळं नैसर्गिक पद्धतीने हे करता तर मग याचं उत्पन्न कमी होतं का काही का नेमकं कसं?
0: ज्यावेळेस आम्ही रासायनिक शेती करतो त्यावेळेस आम्हाला 10-15 वर्षाचा अनुभव मला असा आला पाठीमागं. 1993 मी शेती करायला सुरुवात केली माझ्या वडिलाच्या पाठीमागं. 93 पासून शेती करत आल्यानंतर जवळपास 15 ते 16 वर्षे उत्पादन चांगलं मिळालं. कारण त्यावेळेस जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा चांगल्या प्रकारचा होता. त्याच्यामुळे 10 ते 15 वर्षे उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळत गेलं. पण 15 वर्षानंतर असं झालं की जमिनीचं उत्पादन हे कमी यायला लागलं आणि खर्च हा वाढत चालला. ही दरी कुठं काय कुठं अर्थव्यवस्था ही बसणार त्याची एक लक्षात आलं की आपलं उत्पादन घटतंय आणि खर्च आपला वाढतोय. त्याच्यामुळे आम्ही नैसर्गिक शेतीला आम्ही चालू केली. आम्ही
1: तर आता आपला एकरी ऊसाला लागणारा खर्च किती आहे नैसर्गिक शेतीमध्ये?
0: नैसर्गिक शेतीमध्ये तसा खर्च जर बघितला समजा तर रासायनिक खत आपण कुठलं वापरत नाही, कुठलं पेस्टिसाईड आपण वापरत नाही. फक्त खुरपण्यासाठी मजूर असतील, तुमचं मग पाणी देण्यासाठी मजूर असतात. पाणी देणं हे आम्ही स्वतः देतो. पाण्याचं व्यवस्थापन आम्ही स्वतःच करतो. जास्त जास्त खुरपणी आणि कोळपणी असन त्याची वखरणी असन ह्याचा खर्च त्याच्यामध्ये होतो. तर सरासरी 1 एकरसाठी सरासरी 10,000 रुपये खर्च सरासरी येतो. 1 एकर 10,000 रुपये खर्च येतो.
1: आणि त्यातून उत्पन्न किती मिळतं, टनेज किती मिळतं ऊसाचं?
0: आज जर बघितलं तर आमच्या नैसर्गिक शेतीमध्ये जवळपास 40 ते 50 टन यापर्यंत आपल्याला ऍव्हरेज येते. आणि सुरुवातीचा सुरूस आणि त्याचा खोडवा सरासरी ऍव्हरेज जर पकड 45 टन ते 50 टनापर्यंत आपल्याला ऍव्हरेज आज येते आपल्याला.
1: छान. मग रासायनिक खतात सुद्धा तेवढंच मिळतंय जवळपास?
0: हो सर, तेवढंच मिळतंय.
1: मग हे जे लोक म्हणतात की रासायनिक खतामुळे उत्पन्न वाढतं हे कसं आहे?
0: नाही सर, त्याचं उत्तर असं आहे की आपल्या जमिनीला जो कर्बाचं जे प्रमाण आहे हे आपलं कर्बाचं प्रमाण हे घटत चाललंय आपलं. तुम्ही रासायनिक खताचा किती जरी वापर केला तर त्या तुमच्या टनेज मध्ये फरक पडणार नाही. तुमची जमिनीची सुपीकता हे वरचे दिवसेंदिवस घटत जाणार आहे तुमची. त्याच्यासाठी तुम्हाला नैसर्गिक शेतीकडे तुम्हाला ही यावाच लागणार आहे. तुम्हाला काडी कचऱ्याचं व्यवस्थापन हे तुम्हाला करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आज पर्याय राहिलेला नाही आपल्याकडे.
1: म्हणजे सेंद्रिय कर्बामुळे उत्पन्न जास्त येतं आणि नाव रासायनिक खताचं होतं असं आपल्याला? अच्छा अच्छा. ऊस कारखान्याकडे देणं हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रघात आहे.
0: हो,
1: तर आपण स्वतः एवढी मेहनत करून गुळ उद्योग करावा असं आपल्याला का वाटलं?
0: सर, सुरुवातीला मी ज्यावेळेस नैसर्गिक शेतीला चालू केली सुरुवातीला मी ऊस म्हणजे नैसर्गिक शेतीमध्ये यायच्या अगोदर मी कारखान्यात ऊस देत होतो. मी नैसर्गिक शेतीमध्ये आल्यानंतर 1-2 वर्षे अशीच गेले आम्ही. त्यावेळेस मग असाच ऊस कारखान्याला आम्ही दिला कारण आमच्याकडे पर्याय उपलब्ध नव्हता. तर मला थोडा बाहेर शेतकऱ्याशी संवाद करण्याचा, ते काय करतात आपण काय करायला पाहिजे हे मला थोडा फिरण्याचा नाद असल्यामुळे मी जवळपास 2019 मध्ये काही 2 तालुक्यामध्ये काही शेतकरी बघितले ज्यांनी किंवा छोटासा गुराळाचा प्लांट उभा केला आहे, जे घरगुती चालू शकतात त्यांचा मी थोडा फिरून त्यांचा आदर्श घेतला किंवा हे गुळ उत्पादन कसं करतात काय करतात त्यांचं पूर्ण नॉलेज त्यांच्याकडून घेतलं आणि घरी येऊन मी त्याचा ठराव घेतला आणि 3रा वर्षी गुळाचं म्हणजे स्थापना केली, म्हणजे उभा केला.
1: हे जे पावडर किंवा असं हे वापरतात बाहेरच्या गुळ उद्योगामध्ये, आपण जो गुळ तयार करतो ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे आपण काय वापरतो, नेमकं कसं वापरतो?
0: आता एक तर ऊस आपण नैसर्गिक पद्धतीतून पिकवतोय. ऊस प्लांटवर आल्याच्या नंतर तो व्यवस्थित स्वच्छ केला जातो. त्याच्यानंतर तो मशीन मध्ये क्रशिंग केला जातो. त्याच्यानंतर तो हौदामध्ये रस्त्याचा कनेक्ट केला जातो. आणि तयार करताना जी प्रोसेसिंग असते, आता हे लोक जे समजा तुमचे वेगवेगळे काही केमिकल वापरतात त्याचे मला नाव पण तुम्हाला सांगता येणार नाही त्या केमिकलचं, कारण आम्ही ते वापरतच नाही. आम्ही ते तर त्याच्यामध्ये आता जी भेंडी असते मळी काढण्यासाठी भेंडी आणि

0: ना ह्या दोन वस्तूच वापर करतो आम्ही आणि त्याच्या माध्यमातून मळी ही पूर्ण उसाच्या रसामधून पूर्ण निघून येते आणि ज्यावेळेस शेवटच्या वेळेस कढई ही गुळाच्या अवस्थेमध्ये जाते त्यावेळेस ती उतरायला लागते त्यावेळेस त्याला 25 ते 30 ग्रॅम फक्त एरंडीचं तेल वापरतो आणि अशा पद्धतीने गुळ तयार होतो.
1: आता हा जो एक टन ऊस जेव्हा आपण गाळतो तर त्यातनं किती रस आपला पडतो?
0: सर एक टन आपण उसाचं क्रशिंग जर केलं तर सरासरी 700 ते 750 लिटर रस पडतो. ज्यावेळेस आपण त्याचं बॉइलिंग करतो त्याला आपण पाण्यात त्याला आपण जाळू
1: आठवतो
0: तर त्यावेळेस त्याचं जातीनुरूप आणि हवामानाचा अंदाज बघून जसं समजा हवामान आहे समजा ज्यावेळेस ज्यावर्षी जसं वातावरण आहे त्या वातावरणासह तो गुळ पडतो तर सरासरी त्याच्या जर जाती बघितल्या 86032 ही ऊसाची एक जात आहे 671 ही एक जात आमच्याकडे आहे आणि 10001 अशी ही एक जात आहे. तर तीन जातीचा गुळ हा वेगवेगळा पडतो. 86032 आपण जर गाळप केलं तर त्याचा उतारा सरासरी आपल्याला 1 क्विंटल 30 किलो असा उतारचा येतो आपण आणि 671 याचं जर गाळप केलं तर 1 क्विंटल 40 किलो पडतो आणि 10001 याचं जर आपण गाळप केलं तर 1 क्विंटल 15 किलो 1 क्विंटल 20 किलो इथपर्यंत गुळ आपल्या एका टनापासून तयार होतो. आपला
1: मग वार्षिक आपला किती गुळ तयार होतो?
0: सरासरी 8 ते 9 एकर मधून 30 ते 32 टन गुळ हा उत्पादित होतो टोटल 30 ते 32 टन.
1: आता एवढा गुळ जो तयार होतो हा कसा विकता आपण?
0: सर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही प्लांटची उभारणी केली त्यावेळेस तालुक्याचं ठिकाण हे आमच्या प्लांट पासून 5 किलोमीटर अंतरावर जवळ असल्यामुळे जे सुशिक्षित जे वर्ग आहे समजा तुमचे डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील अशा लोकांना आम्ही ते इन्व्हाइट करतो आमच्या शेतामध्ये शेत जवळ असल्यामुळे त्याची त्यांना आम्ही पूर्ण शेत आम त्यांना फिरून दाखवायचं त्यांना की बाबा ह्या मातीचा सुगंधी घेऊन बघा हे जीवामृत असं तयार केलं जाते त्यांना पूर्ण शेत फिरून आणल्यानंतर त्यांच्या ते लक्षात बसायचं की हे विषमुक्त अन्न आहे म्हणून त्यांना मातीचा सुगंध घेण्यासाठी द्यायचा असा त्यांचा विश्वास आमच्या संपादन केला. मग असे मौत पब्लिसिटी होत आज जर बघितलं तर 32 ते 35 टन गुळ बी आम्हाला त्या मागणीवर तालुक्यात फक्त पुरत नाही सर आमचा आज
1: पूर्ण गुळ
0: एकट्या मागणीवर तालुक्यात फक्त पुरत नाही सर आमचा आज.
1: बरं
2: शेतकरी बंधूंनो यशस्वी गुळ उद्योग प्रकाश अंबादासराव जाधव यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. त्यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा दिनांक 25 जून 2026 रोजी गुरुवारी आपण ऐकू शकाल. आता वेळ झाली आहे कृषीवाणी. आज या सदरामध्ये जैवसुरक्षेमध्ये पशुपालनात चुन्याचं महत्व याबद्दल आपण जाणून घेऊयात. पशुपालनात रोगांचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी चुना वापरून जैवसुरक्षा साधता येते. गोठ्याच्या भिंतीवर जमिनीवर व पाण्याच्या टाक्यावर चुना लावल्यास रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात. लाळा खुरकत लंपी यासारख्या अनेक रोगांचा प्रसार कमी होतो. गोठ्याच्या भिंतींना चुन्याचा पांढरा थर व्हाईट वॉश दिल्यास केवळ स्वच्छताच वाढते असं नाही तर प्रकाश परावर्तित होऊन वातावरण उजळते. चुना लावल्यामुळे गोठ्यातील दुर्गंधी कमी होते. माशा कीटक आणि परजीवी नियंत्रित राहतात ज्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारतं. पाण्यात योग्य प्रमाणात चुना टाकल्यामुळे पीएच अर्थात सामू नियंत्रित राहतो संतुलित राहतो आणि हानिकारक जीवाणू नष्ट होतात. स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे जनावरांना संसर्गाचा धोका कमी होतो. मृत प्राण्यांवर चुना टाकल्यास त्यांची विघटन प्रक्रिया जलद होते. चुन्यामुळे जंतू नष्ट होतात. पर्यावरण सुरक्षित राहतं. विघटनात निर्माण होणारी दुर्गंधी आणि रोगकारक घटक कमी होतात. मृत प्राणी दफन केल्यानंतर खड्ड्याभोवती चुना टाकल्यास जमीन आणि वातावरण स्वच्छ राहतं. परजीवी कीटक कमी होतात. यामुळं इतर पशूंमध्ये रोग पसरण्याची शक्यता राहत नाही. गोठ्यात प्रवेश करताना चुना टाकलेली माती किंवा फुटबाथ याचा वापर केल्यास पशु मानव यातील परस्पर रोग प्रसारण थांबवता येतं. पशुपालनात खुरांच्या संसर्गजन्य रोगांमुळे

फूड बाथचा वापर करणं फायद्याचं ठरतं. या प्रक्रियेत चुन्याचा जंतुनाशक घटक म्हणून उपयोग होतो. सुमारे 4 लिटर पाण्यात 1/2 किलो 500 ग्रॅम चुना मिसळावा. त्यामध्ये 5% फिनॉल घालून किमान 100 मिमी द्रावणाची खोली असलेलं भांड्यात घ्यावं. त्यामुळे प्राण्यांचे खूर पूर्णपणे द्रावणात बुडतील. शेणखत व्यवस्थापन पशुपालनातील महत्त्वाचं हे अंग असलेलं, याच्या योग्य व्यवस्थापनामुळे रोगकारक सूक्ष्मजीव, दुर्गंधी आणि पर्यावरण प्रदूषण या घटकांवर त्याचा परिणाम होतो. चुना वापरल्यास शेणखत जलद गतीनं विघटित होतं, जंतुनाशक प्रभाव मिळतो आणि खत अधिक सुपीक बनत. 100 किलो शेणासाठी सुमारे 1 ते 2 किलो चुना पुरेसा होतो, म्हणजे सुमारे 10 ते 12% एवढा. गोठ्यातील ओलसर जमीन जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. चुना ओलावा शोषून घेतो आणि जमीन कोरडी ठेवतो, त्यामुळे त्वचेचे विकार कमी होतात. जनावरांच्या आहारात कॅल्शियमचा स्त्रोत म्हणून चुना फायदेशीर ठरतो. वाढत्या वयातील जनावरांना कॅल्शियमची जास्त गरज असते. चुना दिल्यानं जनावरांच्या हाडांची वाढ चांगली होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लंगड्यापणा किंवा हाडांचे विकार होऊ शकतात. दुधाळ जनावरांमध्ये देखील कॅल्शियम आवश्यक असतं. दुधात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात जातं, त्यामुळे शरीरात कमतरता होऊ शकते. चुना आहारात दिल्यास दूध उत्पादन सुधारतं आणि दुधाची गुणवत्ता देखील वाढते. बरं तर शेतकरी बंधूंनो, आज कृषीवाणीमध्ये एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

शुभेच्छा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आता आपण ऐकू शकाल आणि ते संक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत मराठीतून बातम्या.
1: शास्त्रीय संगीताची

परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप

0: हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य समृद्धी स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रील आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची नेआण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू

0: असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफ मध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

राजांची घोडदौड चालू झालेली. राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे. हो राजे, मग आपलं काय? राजे आपल्याला एकही किल्ला नाही, नाही आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाण सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं

राजानी घोडा थांबवला. इसाजी कुठून तरी दरीत आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला, पडता पडता ठेस मारून पडला, गुडघ्याला लागलेला आहे, परत उठलेला आहे आणि परत पळत आहे. राजा राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजांचे घट्ट पाय धरले आणि सांगितले, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी बांड पोडली, भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलानी तिच्यावर खाला खाल्ला राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे प्रणाम.

घेऊन तुझी नाळ वाळली नाही, ओट पिळ तर दूध निघेल, तोंड सांभाळून बोला, अरे जा। इसाजी तसाच पाठीमाग फिरलो आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी, राजे पाटील मगरूर आहे, काय म्हणाला पाटील, नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही, ओट पिळा तर दूध घेईल। तानाजी माणूसरे बाजून उभे होते, तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वाळ्या हे साधी। अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय, पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितले, एसाजी तानाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे बाबा, आपले नाव रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल, हाजी एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर। आणि राजे निघालेले, राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा, या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे, या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी, नाही या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे। या विचारामध्येच राजे पुण्याला आले, आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेले आणि सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा।

महाराजी सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे माँ साहेबांच्या दर्शनासाठी आले. माँ साहेबांचं दर्शन घेत असताना माँ साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज माँ साहेबांना

नामधारी राजा। शोभा तुम्ही काय बोलता आमच्या काय? मां साहेब दरबारी चला कळेल तुम्हाला। येते बाबा। जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले। एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर। आणि पुढच्या दारातन पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली। पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मां।

0: प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे.
1: काय रामजी, हाच का तो
0: राजे?
1: राजे याच ठिकाणी माझ्या मुलीची आवृत्ती राजा याला जिवंत ठेवू नका.
2: काय पाटील,
1: आणि ऐकतो ते खरं आहे का? मा साहेब मला न्याय होय. पाटील
2: आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल.
1: ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते. मा साहेब पाटील,
0: तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केली असेल ना पाटील?
1: पाटील भांजा माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुली सारखी आहे, तुमच्या बहिणी सारखी आहे. पाटील माझ्या अंगाला हात लावू नका. पाणीच
0: तुला तिची माया आली नाही.
1: ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे.
0: आणि काय झालं

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोतेहो, संध्याकाळचे 8:30 वाजत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलंय भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीताच्या गायिका होत्या सुमन कल्याणपूर, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिले राम फाटक यांनी.